रामकृष्ण हरी। देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो, आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो। म्हणून मंदिरातला देव एक वेळ टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नका, कारण आपले कर्म हेच परतून येताना दुप्पट परिणाम घेऊन येतात। चांगली कर्मे ही नक्कीच उचित फळ देतील, त्याचबरोबर चुकीच्या कार्याची परिणिती देखील ठरलेली असते। रामकृष्ण हरी। श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर।

दुर्मिळ आणि संकटग्रस्त वन्यजीवांचं रक्षण करण्यासाठी, जंगलांचं संवर्धन करण्यासाठी आणि मानवाचा निसर्गाशी असलेला समतोल टिकवण्यासाठी आजचा दिवस जगभर साजरा केला जातो. मुक्या वन्यजीवांप्रती सहवेदना बाळगणे हा या दिवसाचा मुख्य संदेश आहे. गुगलचा स्थापना दिन. आजच्याच दिवशी 1998 लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांनी गुगल या सर्च इंजिनची अधिकृत पायाभरणी केली होती, ज्याने संपूर्ण जगातील माहितीचा खजिना आपल्या एका क्लिकवर उपलब्ध करून दिला. आज भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील पितामह आणि बॉलिवूडच्या सदाबहार चॉकलेट हिरोची जयंती आहे. भारताचे पितामह म्हणून ओळखले जाणारे थोर अर्थतज्ज्ञ, विचारवंत आणि स्वातंत्र्य सैनिक दादाभाई नवरोजी यांची आज 201वी जयंती. ब्रिटिश संसदेत खासदार म्हणून निवडून येणारे ते पहिले भारतीय होते ज्यांनी इंग्रजांच्या आर्थिक शोषणाचा पर्दाफाश केला होता. बॉलिवूडचे लाडके चिंटूजी म्हणजेच ऋषी कपूर यांची आज जयंती. मेरा नाम जोकर, बॉबी, खेल खेल में, अमर अकबर अँथनी, कर्ज ते चांदनी आणि अग्निपथ पर्यंत तब्बल 5 दशकं आपल्या अद्भुत आणि सहज अभिनयानं त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आजचा मनभावन सुविचार. वय हा केवळ एक आकडा असतो. जोपर्यंत तुमच्या हृदयात कामाबद्दल उत्साह, डोळ्यात स्वप्न आणि चेहऱ्यावर हसू आहे, तोपर्यंत तुम्ही सदैव तरुण आहात. परिस्थिती कोणतीही असो, जगण्याचा आनंद कधीही गमावू नका. आणि आजची बोधकथा. 1970ची गोष्ट आहे. मेरा नाम जोकर या चित्रपटाच्या चित्रीकरणाची तयारी सुरू होती. राज कपूर साहेबांनी आपल्या 16 वर्षांच्या मुलाला म्हणजे ऋषी कपूर यांना चित्रपटात स्वतःच्या बालपणाची भूमिका दिली होती. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी ऋषी कपूर प्रचंड घाबरलेले होते. राज कपूर साहेबांनी त्यांना जवळ बोलावलं आणि सांगितलं, बघ चिंटू, तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला कॅमेरा समोर उभं केलेलं नाही. कॅमेरा समोर जेव्हा तू उभा राहशील तेव्हा विसरून जा की मी तुझा बाप आहे आणि तू माझा मुलगा आहेस. तू फक्त एक कलाकार आहेस आणि कलेशी प्रामाणिक राहणं हाच तुझा एकमेव धर्म आहे. लहानग्या ऋषी कपूर यांनी वडिलांचा हा कानमंत्र आयुष्यभर जपला. पहिल्या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे जाऊन जेव्हा ते सुपरस्टार बनले तरीही सेटवर सर्वात आधी पोहोचणं आणि भूमिकेत जीव ओतणं त्यांनी कधीही सोडलं नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, स्वतःच्या कामाशी 100% प्रामाणिक राहा. नातेसंबंध किंवा वशिलेबाजीपेक्षा तुमची मेहनत आणि कामाप्रती असलेली निष्ठाच तुम्हाला दीर्घकाळ यशाच्या शिखरावर पोहोचवते. तेव्हा श्रोते हो, आजच्या शुभदिन आयुर्मध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

नमस्कार मित्रांनो, कसे आहात? रेडिओ मनभवन 90.8 FM वर मी आहे तुमची लाडकी आरजे शुभांगी आणि आपण ऐकत आहात युवा शक्ती. हो, तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाचा आपला खास शो युवा शक्ती. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे जळगावातल्या आणि आजूबाजूच्या गावातून आलेल्या त्या प्रत्येक तरुणासाठी ज्यांचा मुक्काम सध्या घर कमी वाचनालय म्हणजेच लायब्ररी जास्त असतो. बरोबर ओळखलं. आज आपण बोलणार आहोत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल. MPSC, UPSC, बँकिंग, तलाठी, परीक्षा कोणतीही असो, पण डोळ्यात एकच स्वप्न असतं, सरकारी नोकरी. पण मित्रांनो, या लाल दिव्याच्या गाडीपर्यंत पोहोचण्याचा रस्ता हा सोपा नसतो. तिथे फक्त पुस्तकांचा अभ्यास नाही, तर स्वतःच्या संयमाचा, वेळेचा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे मानसिक आरोग्याचा पेपर जो आहे तो रोज द्यावाच लागतो. सकाळी 7 लायब्ररीत जाऊन 10 बाहेर पडताना अनेकदा वाटत असताना, हे सगळं झेपेल का मला, होईल का माझ्याच्याने? याच प्रश्नांची उत्तरं आणि या ताणतणावातून बाहेर पडण्याच्या काही भन्नाट टिप्स मी आज तुम्हाला देणार आहे, म्हणजे देण्याचा प्रयत्न करणार आहे. कुठेही जाऊ नका, एकत्र हा रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हटलं ना की आपल्याकडे एक गैरसमज आहे, जो 18 अभ्यास करतो तोच पास होऊ शकतो. पण खरं सांगू का, इथे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची आहे. खरंय दोस्तांनो, तुम्ही किती तास पुस्तकात डोकं खुपसून बसताय, त्या तासांमध्ये तुमच्या डोक्यात किती गेलंय हे जास्त महत्वाचं असतं, हो की नाही? यासाठी एक भारी टेक्निक असू शकते, म्हणजे माझ्या मते मी सांगतीये, जिला पोमोडोरो टेक्निक असं सुद्धा म्हणता येईल. काय करायचं तर सलग 3-4 तास बसण्यापेक्षा अभ्यासाचे स्लॉट्स पाडायचेत. 25 फुल फोकसने अभ्यास केला पाहिजे आणि 5 त्यानंतर ब्रेक तो बनता है यार, ब्रेक लेना चाहिए. असे 4 स्लॉट्स झाले की अर्ध्या तासाचा मोठा ब्रेक घेऊ शकता. या दरम्यान तुम्ही खाऊ पिऊ शकता, एन्जॉय करू शकता, मोबाईल स्क्रोल्स करू शकता आणि बरंच काही. या ब्रेकमध्ये मोबाईल बघायचा नाही. आताच तर तुम्ही म्हटलं मोबाईल बघायचा, स्क्रोल करायचं. नाही, अजिबात नाही. या पिरियडमध्ये मोबाईल बघू नका. थोडं चाला, फिरा, एक्झरसाइज करा, मुवमेंट करा, किंवा एखादं छानपैकी मस्त गाणं गाऊ शकता. आणखी एक गोष्ट, दिवसाचं स्केड्यूल आधीच रात्री झोपताना तयार करा. म्हणजे काय होईल, सकाळी उठल्यावर काय वाचायचं हे ठरवण्यात वेळ अजिबात जाणार नाही. आणि रिव्हिजनसाठी दिवसातला किमान 1 राखून ठेवायलाच पाहिजे. हो, रिव्हिजन मस्ट. कारण पुढे पाठ आणि मागे सपाट होऊन जाण्यापेक्षा रिव्हिजन केलेली केव्हाही चांगली असते. चला, या स्मार्ट वर्कच्या फॉर्म्युल्यावर काम सुरू करा आणि तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ मनभवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. रेडिओ मनभवन 90.8 FM वर मी तुमची आरजे शुभांगी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. स्पर्धा परीक्षेच्या काळात सगळ्यात जास्त परीक्षा कुणाची होत असेल तर ती आपल्या मनाची. जेव्हा एखादा निकाल लागतो आणि आपण 1 किंवा 2 मार्कांनी यार हुकतो, तेव्हा होणारी चिडचिड, तो डिप्रेशनचा फेज मी समजू शकते. त्यात भर म्हणून नातेवाईकांचे प्रश्न, अरे किती वर्ष अभ्यास करणार, अरे त्या शर्माजीच्या मुलाचं बघ, त्याचं सिलेक्शन झालं सुद्धा. ही सगळी वाक्य जी असतात ना आपल्यांकडनं मिळालेली, ती खरंच बाण्यासारखी टोचत असतात. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमची किंमत जी आहे ती एखाद्या परीक्षेच्या निकालावर ठरत नाही. तेव्हा स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. जर तुम्हाला खूप ताण आला असेल, रडावंसं वाटत असेल, तर मित्रमैत्रिणी आहेत की, फ्रेंड्स किसली आहे, फ्रेंड्स तो बनते है, किंवा तुम्ही आपल्या घरच्यांसोबत मन मोकळं करू शकता, मनमोकळं बोलू शकता. फक्त एक आहे, मनात साठवून ठेवू नका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे करिअर प्लॅन बी. येस, प्लॅन बी असणं म्हणजे तुमची हार अजिबात नाही.
ती प्रॅक्टिकॅलिटी आहे दोस्तांनो. स्पर्धा परीक्षा हे एक माध्यम आहे आयुष्यात सेटल होण्याचं, पण तो आयुष्याचा शेवट नाही. जगात करण्यासारख्या खूप गोष्टी आहे, खूप एन्जॉय करण्यासारख्या गोष्टी आहे. लाईफ जरी छोटं असलं तरी छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवण्यात खरंच खूप मज्जा आहे, भन्नाट मज्जा असते त्यात. त्यामुळे लायब्ररीत बसताना चेहऱ्यावर नक्कीच स्माईल ठेवा. आणि तुम्ही खूप भारी मेहनत करत आहात आणि मला स्वतःचा अभिमान आहे असं स्वतःला सांगा, म्हणजे नक्कीच तुम्ही रिफ्रेश व्हाल. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड युवा शक्तीचा तुमच्यासाठीच होता. त्यासाठी तुम्ही आता तयारीला लागा, टाइम मॅनेजमेंट करा, स्मार्ट वर्क करा, पण सगळ्यात आधी स्वतःच्या मनाची काळजी घ्या. शरीर आणि मन खंबीर असेल तरच तुम्ही कुठलीही लढाई सहज जिंकू शकता. तुमचा अभ्यास कसा सुरू आहे, तुम्हाला कोणत्या विषयावर ताण येतोय हे सुद्धा मला नक्की सांगा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नोट करून घ्या, 9284994433, म्हणजेच 9984499433 या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा. आणि तुम्हाला युवा शक्तीचे एपिसोड कसे वाटतात ते जरूर कळवा. आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला एखादा विषय असा असेल की ज्यावर तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे किंवा माहिती हवी आहे, तर ते सुद्धा आम्हाला जरूर कळवा. आम्ही नक्कीच त्या विषयाचा आमच्या युवा शक्तीच्या कार्यक्रमात समावेश करू. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागात युवा शक्तीच्या एका नवीन जबरदस्त एपिसोड सोबत. तोपर्यंत आनंदी रहा, हसत रहा, हो स्वतःवर विश्वास ठेवा आणि ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आर जे शुभांगी सोबत, बाय.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM.
1: वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित श्रृंखला वैराग्यमूर्ती गाडगेबाबा जीवन आणि कार्य. लेखक आहेत प्राध्यापक रघुनाथ कडवे, वाचक स्वर आहे अमोल देशमुख यांचा. तर ऐकूयात वैराग्यमूर्ती गाडगेबाबा जीवन आणि कार्य या पुस्तकाचे क्रमशः वाचन.
2: प्रकरण पहिले. पूर्वज.
3: पूज्य गाडगेबाबांचे पूर्वज मूळचे शेणगावचे. शेणगाव आहे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात. मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील मूर्तिजापूर स्टेशनवरून उतरून तेथून अचलपूरकडे जाणाऱ्या छोट्या रेल्वे लाईनवरील पॅसेंजर गाडीने निघाल्यास 15-20 मिनिटात कोकर्डा स्टेशन लागेल. इथेच उतरलो आणि तेथून पायी पायी 4 किलोमीटर रस्ता चालून गेलो की भुलेश्वरी नदी लागते. त्या नदीच्या पलीकडे गेलो की आले शेणगाव. याच शेणगावात 19व्या शतकाच्या प्रथम दशकात राहत होते जयाजी जानोरकर. ते जातीने परीट. वऱ्हाडात परीटालाच वट्टी म्हणतात व नागरी भाषेत म्हणतात धोबी. जयाजी हे जातीने परीट होते तरी त्यांच्याकडे काही कास्तकारी होती, त्यामुळे ते शेतीचा व्यवसायही करीत होते. याच जयाजीला एक मुलगा होता, त्याचे नाव होते नागोजी. नागोजीच्या पत्नीचे नाव होते बलाबाई. या दाम्पत्यास 3 मुले होती. पहिला राणोजी, दुसरा जाणोजी आणि तिसरा कराजी. नागोजीचा मुख्य धंदा होता गावातील थोरामोठ्यांचे घरचे कपडे धुण्याचा आणि मिळेल त्या भाकरीवर आपला उदरनिर्वाह चालवायचा. त्या काळच्या चालीरीतीप्रमाणे नागोजीने आपल्या 3ही मुलांची लग्ने उरकली, घरी सुना आणल्या आणि थोड्याच काळात ते देवाघरी निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ 2 वर्षांनी बलाबाईनेही देवाचे घरचा रस्ता धरला. आई वडील गेल्यावर वडील भाऊ राणोजीने वाटण्या करून दिल्या. नागोजीच्या एका घराचे 3 घरे झालीत. वडिलोपार्जित शेतीचेही हिस्से करून दिले. जागोजीला मुलबाळ नव्हते, त्यामुळे त्याने लवकरच आपल्या हिश्यातील घर व शेती आपल्या वडील भावाच्या स्वाधीन केली. लहान भाऊ कराजीने स्वकष्टाने अधिक शेती खरेदी केली आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा करून आपल्या मुलाबाळांना व्यवस्थित सांभाळले. झिंगराजीचे आई वडील. राणोजी हे कष्टकरी होते आणि व्यापारीही होते. त्याने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून परीटाचा धंदा केला आणि शेतीही केली. राणोजी हे कष्टिक होते आणि व्यापारीही होते. त्याने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून परीटाचा धंदा केला आणि शेतीही केली. त्यामुळे त्याने आणखी जमीन खरेदी केली आणि चांगले घरही बांधले. राणोजीच्या पत्नीने झिपराबाईने सक्रिय साथ दिली. झिपराबाई मोठी कामाची बाई होती. ती डोक्यावर धुणी घेऊन सकाळीच नदीवर जायची आणि सूर्य माथ्यावर येण्यापूर्वी कपडे धुवून वाळवून आणायची. तिच्या कामात उरक होता, अंगात रग होता, मनात उत्साह होता, पण एक खंत होती. तिचे वय वाढले होते तरी अजून तिची कूस उजवली नव्हती. आजूबाजूच्या बाया झिपराबाई वांझोटीच राहील असेही म्हणत होत्या. राणोजीलाही त्याचे वाईट वाटायचे, पण ते कोणाजवळ काही बोलत नव्हते. त्यामुळे राणोजी उदास राहायचे. देवाला नवस करायचे. मरी माय, माता माय, आसरा माय, अंबाई, जोगाई अशा या कुलदेवतांची त्यांनी पूजा केली, पण 50 ओलांडली तरी त्यांच्या घरात बाळ कधी रांगले नाही. राणोजीने मन पक्के केले आणि झिपराबाईलाही सांगितले, हरी हरी म्हणत जा, उगीच मनाला लावून घेऊ नकोस. 5 वर्षे अशीच गेली आणि म्हातारपणी वयाच्या 55व्या वर्षी त्यांना पुत्र झाला. त्याचे नाव ठेवले झिंगरू. ते साल होते 1850. राणोजी झिपराबाईंचा झिंगरू दिवस मास वाढू लागला. त्या काळात गावात शाळा नव्हती, आजूबाजूच्या गावातही शाळा नव्हती, त्यामुळे झिंगरूला शाळेत घालताच आले नाही, शालेय शिक्षण त्याला मिळालेच नाही। खेड्यात तेव्हा शिक्षणाची आवड नव्हतीच, झिंगरू मनसोक्त गावात भटकायचा, कधी शेतीत कामाला जायचा, त्याच्या वडिलांची व काकाची 7 एकर शेती होती, बराच वेळ तो गावात मनसोक्त फिरायचा, गावातील समवयस्कांबरोबर खेळायचा। झिंगराजीचा विवाह। त्या काळात बालविवाहाची प्रथा होती, 8-10 वर्षाच्या मुलाचे अन 3-4 वर्षाच्या मुलीचे लग्न व्हायचे। झिपराबाई नवऱ्याचे मागे लागली की झिंगरूचं लग्न लावून द्या, ती सतत तगादा लावू लागली। राणोजी व्याही शोधत होते, परंतु त्यांच्या मनासारखे सोयरा व योग्य मुलगी मिळत नव्हती। त्यांचा शोध सुरू असतानाच झिंगरूच्या भाग्याने दापुऱ्याचे हंबीरराव कोळसकर यांची लहान कन्या सखू राणोजीने सून म्हणून पसंत केली। हंबीरराव कोसळकर ही दापुऱ्यातील प्रतिष्ठित व्यक्ती होती, 56 एकर जमीन त्यांच्या मालकीची होती, त्यामुळे झिंगरू सखूचे लग्न मोठ्या थाटात झाले। झिंगरू आता जाणता झाला, शेती काम मन लावून करू लागला। मुलाचे व सुनेचे कौतुक करून आई वडील आनंदात राहू लागले, पण हा आनंद राणोजीला फार दिवस लाभला नाही, राणोजीस मृत्यूने गाठले। झिपराबाई विधवा झाली, झिंगरू सखू पितृछायातून पोरके झाले। थोड्याच दिवसात दीर आणि जाऊही देवाघरी गेली। डेबूजीचे आई वडील। सखूबाई ही झिपराबाईची सून, ही श्रीमंत पर्यटाची लेख होती, तरी ती अतिशय कष्टाळू होती, सुशील होती, कधी टाकून बोलायची नाही, आई वडिलांचे घरून चांगले संस्कार घेऊन आली होती। मोठ्याची लेख पण तिने जमवून घेतले, सासूची अगदी प्रेमानं आणि आदरानं देखभाल करू लागली, त्यामुळे झिपराबाईने घरचा कारभार सून व लेख यांच्या स्वाधीन केला। झिंगराजी तेव्हा 20-21 वर्षाचा असावा, अनसून 17-18 वर्षाची असावी। झिंगराजीचे काकाने नावी करून दिलेले शेत ठेक्या वटईने देऊ लागला, आपली थोडीशी शेती होती तिच्याकडे लक्ष देऊ लागला। पिढीजात पर्यटाचा धंदा मात्र त्याने सोडला नाही, गावातल्या पर्यट समाजात तो प्रतिष्ठित समजल्या जाऊ लागला। त्यावेळी गावातल्या इतर पर्यटांजवळ कुठे होती स्वतःची शेती, सारेच शेतमजुरी करणारे, त्यामुळे त्याच्या शब्दाला वजन आले होते। ग्रामदेवतेची पूजापाती। झिंगरूजी आपल्या पिढीजात धंद्यातून आपला संसार चालवी आणि शेतात उत्पन्नावर इतर खर्च करी, त्याच्याजवळ पैसा खेळू लागला, त्याचे घरी लक्ष्मी येऊ लागली, आईचा शब्द तो पाळत होता। त्याच्या आईची झिपराबाईची आपल्या कुलदेवतेवर भारी श्रद्धा होती, त्यामुळे सणावाराच्या दिवशी कुलदेवतेला आश्रमायला नैवेद्य पोहोचवल्याशिवाय कुणी अन्न खायचे नाही असा तिचा आग्रह होता। शनिवारी मारुतीला तांब्याभर पाणी नेऊन घातले पाहिजे असे ती झिंगराजीला सांगत असे। वर्षातून एकदा तरी आश्रमायला बोकूड दिला पाहिजे, बोकूड दिला नाही तर आश्रमाय रागावेल अशी तिला भीती वाटायची। तेच संस्कार झिंगराजीवर झालेत, सखूबाईलाही असेच बाळकडू मिळालेले होते। त्यावेळच्या समाजात ग्रामदेवतेच्या पूजेला अग्रमान होता, ग्रामदेवता प्रसन्न झाल्याशिवाय ग्राम सुखी राहू शकत नाही अशी धारणा होती लोकांची। त्यांना प्रसन्न करण्यासाठी कोंबडे बकरे कापावे लागत, लोक कोंबडे बकरे देवीजवळ नेऊन कापायचे आणि त्याचे मटण शिजवायचे आणि आपापल्या जातीच्या लोकांना वाढायचे, पंक्तीवर पंक्ती उठवायचे, एखाद्या नदीकाठी एखाद्या देवळासमोर एखाद्या पिराजवळ असे प्रसंग गावोगावी व्हायचे। शेकडो वर्षापासून हे रीतिरिवाज सुरू होते, कधी धर्माच्या नावावर, कधी देवाच्या नावावर, तर कधी यज्ञाच्या नावावर हे सतत सुरू होते। कधी एखाद्या भक्ताच्या अंगात म्हणे देवता संचारायची आणि मग तो घुमायचा, अंगारा द्यायचा, भूताखेताची नावे सांगून दक्षिणा मागायचा. त्यावेळी वडील माणसं बाया मुलांना सांगायचे, साप घुबड यांची नावे रात्री घ्यायची नाहीत, चुलीला पूर्ण गौरी लावायची नाही, पाट किंवा खाट उलटी उभी करायची नाही, असे कितीतरी निर्बंध. त्या काळात नव्या तरुण तरुणीला स्वतंत्रता नव्हती. आई बाप सांगतील तसेच वागायचे, आपलं स्वतंत्र मत द्यायचं नाही, रीतिरिवाजावर टीका करायची नाही, त्यांचा अर्थही कुणी विचारायचा नाही. वडील माणसांना याचा अर्थ वा उद्देश कळत नव्हता. भूतखेत, अखाई जोखाई, सटवाई, मुंजे, हळदी अशा अनेक आदिदैविक राक्षसी शक्तींना लोक भीत होते. कोणी आजारी पडले की आपण आजच्या काळात डॉक्टर वैद्यांकडे जातो, परंतु त्या काळात वैद्यांकडे न जाता थेट गुमाऱ्याकडे जायचे. द्या कोंबडी आणि बकरा बळी, बांधा गळ्यात गंडे दोरे नितईत, कित्येक पूल विहिरी झाडे आणि कधी कधी घरेही भूताने झपाटलेली आहेत असा भ्रम हे घुमारे लोकांना सांगून देत होते. त्यामुळे त्या विवक्षित स्थानावरून जाताना रामराम म्हणत जीव मुठीत धरून कित्येक जण चालायचे असा अंधश्रद्धेने व्यापलेला समाज होता. माणसाची मन अंधश्रद्धेने कुजवून टाकली होती, दुबळी केली होती, बहुजन समाजाला भित्रे बनविले होते. राणावनात, जंगलात, पहाडात राहणारे आदिवासी तर पिढ्यानपिढ्या मागासलेलेच राहिले होते. महारवाड्यात, मांगपुऱ्यात, चांभार गल्लीत तर अंधश्रद्धेनं सुविचार उर्मीच दाबून टाकली होती. बहुजनांचा उत्साह मावळून टाकला होता. झिंगराजी परीट समाजातील चालीरीतींना पक्का चिकटला होता. तो दरसाल कुलदेवतेला बकऱ्याचा बळी द्यायचा, बकऱ्याच्या मटणावर ताव मारण्यासाठी आलेले जातभाई बोलवायचा, शेनगावचे परीट अवश्य हजर राहायचे, कळाशीचे साडभावाला आमंत्रण देऊन बोलवायचा, कोतेगावच्या मावसभावाला निरोप धाडायचा, आमल्याच्या साडूला आग्रहाचे निमंत्रण करायचा, दापुऱ्याच्या सासऱ्यालाही उपस्थित राहण्याची विनंती करायचा, हे सारे यायचे. गावचे परगावचे प्रतिष्ठित जातभाई उपस्थित राहायचे. आश्रमाला बकऱ्याच्या रक्ताचा नैवेद्य दाखवल्यावर मोठ्या हंड्यात मटण शिजवायचे, वाटून वाटून बारीक केलेल्या मसाल्याची फोडणी द्यायचे आणि पंक्तीवर पंक्ती उठायच्या. मटणाच्या फोडी सगळीत आणि रश्याचा फुरका मारीत सारे लोक झिंगराजीची वाहवा करायचे, जानोरकर कुटुंबाला सदिच्छा द्यायचे. दर सालच्या या प्रसंगाशिवाय अनेक वेळा झिंगराजी सखुबाई आपल्या नातेवाईकांना पाहुणचार करायचे मटणाचा. त्यांना काटकसर ठाऊक नव्हती, कंजूशी हा शब्द त्यांच्या कोशात नव्हताच. खाबे प्यावे यातच जीवनाची इति कर्तव्यता आहे असेच झिंगराजीला वाटत होते. स्वतःही खावे आणि इतरांनाही खाऊ घालावे हाच धर्म आहे असा त्याचा विश्वास होता. परीट समाजातील इतर लोकांपेक्षा झिंगराजी अधिक उदार आहे असेच लोक म्हणायचे. जानोरकर घराणे धार्मिकतेच्या बाबतीत इतरांपेक्षा दोन पावले पुढे आहेत अशी चार चौघात कबुली द्यायची. समाजात प्रतिष्ठित माणूस म्हणून झिंगराजीला लोक मान द्यायचे. कुलदेवता आसरामाय त्यांना प्रसन्न आहे अशी त्यांची स्वतःची धारणा होती. झिंगराजी दारूच्या आहारी गेला. देवता पूजनाशिवाय अधूनमधून झिंगराजीच्या घरी मटण आणले जाऊ लागले. घरातील सारीच माणसं मटणावर ताव मारायची, त्यामुळे गावात कुठे बकरा कापला की एक शेर मटण झिंगराजी घेऊन यायचे. पुढे पुढे ते वारंवार होऊ लागले. घरी कुणी पाहुणे आले की मटणासाठी मसाला वाटणे घरात सुरू होत असे. एकदा असाच एक पाहुणा आला. मटणाचे जेवण झाल्यावर थोडीशी दारू असती तर बरे झाले असते असे तो सहज म्हणाला. त्या काळी शेणगावात दारूचे दुकान नव्हते, कुणाचेही घरी दारू काढली जात नव्हती, गावात दारू मिळतच नव्हती, पण जवळच असलेल्या कोकरडा गावाच्या कलाराकडे मिळत असे. त्या पाहुण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी झिंगराजी दारूची बोतल आणण्यासाठी कोकरड्याला गेले. तिथल्या कलाराचे घरून दारूची बोतल विकत आणली. त्या काळात दारू विकण्याचे सरकारी परवाने कलार जातीच्या लोकांना इंग्रज सरकार देत असे. जिल्ह्यातील प्रमुख गावी त्यांची दुकाने असायची. झिंगराजीने दारूची बोतल आणली आणि पाहुण्यापुढे ठेवली. झाकण उघडले आणि ती पेल्यात चुपचाप ओतली. पाहुण्याने गुड घेत घशाखाली घातली. तुम्हीही थोडीशी घेऊन पहा म्हणत झिंगराजीला आग्रह केला, परंतु त्यांनी ती घेतली नाही. बापानेच कधी घेतली नव्हती तर पोरगा ती कशी घेईल. पाहुणा खुश झाला. दारुणी मटण चांगले पसते, चांगले अंगी लागते असेही सांगून गेला. असे प्रसंग वाढल्या वयाबरोबर वरचेवर येऊ लागले आणि एक दिवस झेंगराजीने दारूचा पेला ओठाला लावला. ओठातून ती आत जाताच थोडीशी जळजळ वाटली, पण दारू घशाखाली जाताच बरे वाटले. मटणाचे जेवणानंतर दारू घेतल्यास मटण चांगले पचते असा अनुभव आला. मग मटणाचे जेवणा अगोदर दारूचा एक तरी पेग घेतलाच पाहिजे असे त्याला वाटू लागले. ही दारूची गोष्ट उडत उडत आईच्या झिपराबाईच्या कानावर गेलीच. झिंगराजीच्याच पत्नीने हळूच आईला सासूला सांगितले, पण म्हातारीने काही म्हटले नाही. जवान रक्त आहे, घेतली असेल थोडीशी, पण एकदा चुकले की चुकतच जाते. बांध थोडासा फुटला ना की फुटतच जाते, व तो पाण्याबरोबर मातीलाही घेऊन जातोच.
1: श्रोतेहो, आताच आपण ऐकलत वैराग्यमूर्ती गाडगे बाबा जीवन आणि कार्य या पुस्तकाचे क्रमशः वाचन. लेखक आहेत प्राध्यापक रघुनाथ कडवे. वाचक स्वर आहे अमोल देशमुख यांचा.
2: मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
4: नमस्कार नमस्कार नमस्कार
5: नमस्कार श्रोत्यांनो,
4: मी आरजे वेदा.
5: आणि मी आरजे गौरी.
4: आणि तुम्ही ऐकत आहात
5: आपला आवडता रेडिओ स्टेशन मन भावन 90.8 ऑलवेज हार्ट टचिंग.
4: आजचा दिवस जरा खास आहे,
5: कारण आज वातावरणात काहीतरी वेगळंच आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातला घंटा नाद आहे,
4: रस्त्यांवर गोविंदा आला रे चा जल्लोष आहे,
5: कुठे दही हंडीची तयारी सुरू आहे,
4: तर कुठे घराघरात छोट्या कान्हांच्या पावलांच्या ठशांनी अंगण सजलं आहे,
5: आणि कानावर पडतोय मंद बासुरीचा सुंदर सूर.
4: जणू कुणीतरी हळूच सांगतय,
5: मी आलोय तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद घेऊन.
4: होय, आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी,
5: आणि आज आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहोत.
4: तुमच्यासाठी कृष्ण म्हणजे नेमकं काय? देव,
5: मित्र,
4: की लहानपणीच्या गोष्टींमधला खट्याळ कान्हा,
5: की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारा सखा?
4: तुमचं उत्तर मनात ठेवा आणि आम्हाला नक्की कळवा,
5: कारण आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण कृष्णाला फक्त देव म्हणून नाही,
4: तर एक व्यक्ती म्हणून,
5: एक विचार म्हणून आणि एक जीवनदृष्टी म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
4: चला तर मग आजच्या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया.
5: मथुरेच्या त्या कारागृहापासून
4: जिथे अंधार होता,
5: पण त्याच अंधारातून प्रकाशाचा जन्म झाला.
4: मथुरेचा राजा कंस सत्तेच्या आणि अहंकाराच्या नशेत बुडालेला.
5: त्याला भविष्यवाणी सांगण्यात आली, देवकीचा आठवा पुत्र तुझ्या अंताच्या कारणीभूत ठरेल.
4: आणि मग सुरू झाला अत्याचार. देवकी आणि वसुदेव यांना कारागृहात डांबण्यात आलं.
5: एका मागून एक जन्मलेली मुलं आणि कंसाच्या हातून त्यांचा मृत्यू.
4: कल्पना करा रसिक हो, एका आईच्या डोळ्यासमोर तिच्या लेकरांना हिरावून घेतलं जातंय,
5: पण तरीही नियती तेच काम करत होती आणि अखेर तो क्षण आला.
4: भाद्रपद कृष्ण पक्षातील अष्टमी मध्यरात्र, संपूर्ण मथुरा निद्रिस्त
5: आणि कारागृहात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला.
4: अंधाराच्या मध्यभागी प्रकाश जन्माला आला.
5: आणि ही गोष्ट आपल्याला पहिला संदेश देते, अंधार कितीही मोठा असला तरी प्रकाशाचा जन्म होतोच.
4: कधी कधी आपल्यालाही आयुष्यात सगळं चुकी चाललेलं असतं, सगळे दरवाजे बंद झालेले असतात,
5: आपल्याला वाटतं की आता पुढे काहीच होणार नाही,
4: पण कदाचित तो क्षण आपल्या आयुष्यातल्या नव्या सुरुवातीचा असतो.
5: म्हणूनच कृष्ण जन्म हा केवळ एका देवतेचा जन्म नाही,
4: तो आहे आशेचा जन्म,
5: तो आहे विश्वासाचा जन्म आणि प्रकाशाचा जन्म. कृष्णाचा जन्म झाला, पण पुढचं आव्हान मोठं होतं. कृष्णाला कंसापासून वाचवायचं होतं.
4: वसुदेवांनी बाळकृष्णाला टोपलीत घेतलं आणि मध्यरात्री यमुनेच्या दिशेने निघाले.
5: बाहेर मुसळधार पाऊस, यमुना दुथडी भरून वाहत होती.
4: पण वसुदेव थांबले नाहीत, कारण हातात फक्त स्वतःचं बाळ नव्हतं,
5: हातात एक विश्वास होता.
4: आणि इथे मला एक सुंदर गोष्ट सांगावीशी वाटते. आयुष्यात आपल्या समोरही अनेकदा अशीच यमुना उभी राहते,
5: भीतीची,
4: अडचणींची,
5: अपयशांची,
4: लोक काय म्हणतील याची.
5: पण प्रश्न असा आहे, आपण त्या यमुनेच्या काठावर थांबतो का,
4: की विश्वासाने पुढे जातो.
5: वसुदेव पुढे गेले
4: आणि कृष्ण गोकुळात पोहोचला, आणि मग मथुरेच्या कारागृहातील कृष्ण
5: गोकुळाचा कान्हा झाला.
4: यशोदेच्या अंगणात वाढणारा,
5: गोपाळांसोबत खेळणारा,
4: गायींच्या मागे फिरणारा,
5: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
4: लोणी चोरणारा.
5: अहो, कृष्णाने लोणी चोरलं, पण खरं सांगायचं तर त्याने लोकांच्या घरातलं लोणी कमी
4: आणि मनातलं प्रेम जास्त चोरलं.
5: म्हणूनच तर कृष्णाला माखन चोर म्हणतात ना सुद्धा.
4: आपल्या चेहऱ्यावर हसू येतं.
5: कृष्णाच्या बाललीला आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवतात, आयुष्य जगताना बालपण मनात जिवंत ठेवा.
4: मोठे होताना आपण काय हरवतो, हसू,
5: निरागसपणा,
4: छोट्या गोष्टींमधला आनंद
5: आणि कशाचीही चिंता न करता जगण्याची कला.
4: कृष्ण आपल्याला सांगतो, जबाबदाऱ्या घ्या
5: पण आनंद सोडू नका,
4: गंभीर व्हा
5: पण मन कठोर करू नका,
4: आणि आयुष्य कितीही मोठं झालं तरी मनातला छोटासा कांदा जिवंत ठेवा.
5: वेदा, आपण आताच कृष्णाच्या बाललीलांबद्दल बोललो, पण कृष्णाच्या बाललीलांमध्ये एक प्रसंग असा आहे जो मला प्रत्येक वेळी ऐकताना मनापासून स्पर्श करून जातो.
4: यशोदा माई आणि कान्हाचा ना?
5: हो, कान्हाच्या बाललीला म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो एक खट्याळ मुलगा,
4: लोणी चोरणारा,
5: गोपिकांच्या तक्रारी ऐकून गोड हसणारा
4: आणि यशोदा माईंच्या मागे लपणारा.
5: पण एकदा असंच काहीसं घडलं, कान्हाने माती खाल्ली अशी तक्रार यशोदा माईंकडे आली.
4: आता यशोदा माई आई होत्या आणि आईला आपल्या मुलाची खोडी कळली की काय होतं हे आपण सगळेच जाणतो.
5: यशोदा माई रागाने कान्हाला म्हणाल्या,
4: कान्हा तोंड उघड.
5: कान्हाने तोंड उघडलं आणि त्या छोट्याशा तोंडात यशोदा माईंना काय दिसलं?
4: माती नाही,
5: दिसलं संपूर्ण विश्व,
4: आकाश.

0: तो परमेश्वर दिसला नाही,
1: तिला पुन्हा फक्त तिचा कान्हा दिसला.
0: तिने त्याला जवळ घेतलं
1: आणि घट्ट मिठी मारली.
0: किती सुंदर आहे ना ही गोष्ट.
1: कधी कधी आपणही आयुष्यात मोठेपणाच्या शोधात असतो, पण देवत्व कदाचित मोठ्या गोष्टींमध्ये नसतंच,
0: ते असतं आईच्या मायेच्या मिठीत,
1: निष्पाप हसण्यात
0: आणि एखाद्याला मनापासून आपलं मानण्यात.
1: म्हणूनच यशोदेसाठी कृष्ण देव नव्हता,
0: तो तिचा कान्हा होता.
1: आणि कदाचित प्रत्येक भक्तासाठी कृष्णाचं सर्वात सुंदर रूप हेच आहे.
0: ज्याला आपण देव म्हणतो तोच कधीतरी आपल्या मनाला आपलंसं वाटतो,
1: आणि आपण त्याला हळूच म्हणावं,
0: कान्हा तू माझा आहेस.
1: आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न श्रोते हो, तुमच्या लहानपणी तुम्हाला कृष्णाची कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडायची ते आम्हाला नक्की कळवा.
0: लोणी चोरणारा कान्हा,
1: कि कालियामर्दन करणारा कृष्ण,
0: कि अर्जुनाला गीता सांगणारा युगंधर.
1: कारण कदाचित तुमच्या मनातला कृष्ण तुमच्या एखाद्या आवडत्या बाल्येत लपलेला असेल.
0: आणि आता येतो तो क्षण ज्याची तरुणाई आतुरतेने वाट पाहते.
1: गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बाला.
0: मानवी मनोरे
1: हशा
0: उत्साह
1: आणि शेवटी हंडी फुटते.
0: पण कधी विचार केला आहे का, ही हंडी फक्त दयाची नाही,
1: ती आपल्या अहंकाराचीही आहे.
0: एकटा गोविंदा हंडी फोडू शकत नाही, त्याला सगळ्यांची गरज असते.
1: खाली उभे असलेले,
0: मध्यभागी असलेले
1: आणि सर्वात वर चढणारा, प्रत्येक जण महत्वाचा.
0: म्हणून दही हंडीचा खरा संदेश काय,
1: एकजूट,
0: एकमेकांवर विश्वास,
1: एकमेकांना आधार
0: आणि सर्वात महत्वाचं, उंची गाठायची असेल तर कोणाच्या तरी खांद्यावर उभं राहावं लागतं.
1: म्हणूनच आपल्या आयुष्यात जे लोक आपल्याला वर घेऊन गेले
0: त्यांना कधी विसरू नका.
1: कृष्णाच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्वाच्या अध्यायासोबत आता आपण
0: भेटणार आहोत गोकुळाच्या खट्यात कान्हाला नाही
1: तर कुरुक्षेत्रावर उभ्या असलेल्या श्रीकृष्णाला.
0: एकीकडे अर्जुन, समोर स्वतःचे नातेवाईक, गुरु आणि मित्र,
1: आणि युद्ध करायचं की नाही या द्विधा मनस्थित अर्जुन.
0: अशा वेळी कृष्ण त्याला काय सांगतो,
1: कर्तव्यापासून पळू नकोस.
0: कृष्णाचा संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे, कारण आज युद्ध कुरुक्षेत्रावर नाही
1: पण प्रत्येकाच्या मनात एक कुरुक्षेत्र आहे.
0: कधी करिअरचा प्रश्न,
1: कधी नात्यांचा,
0: कधी स्वतःच्या भविष्याचा,
1: कधी अपयशाची भीती
0: आणि कधी लोकांच्या मतांचा दबाव.
1: आपणही अनेकदा अर्जुनासारखे गोंधळतो, मी काय करू, योग्य काय, चुकीचं काय.
0: आणि अशा वेळी कृष्णाचा एक विचार मनात ठेवायला हवा,
1: परिस्थिती आपल्या हातात नसते
0: पण त्या परिस्थितीत आपण काय करायचं हे आपल्या हातात असतं.
1: कृष्णाची आणखी एक सुंदर बाजू म्हणजे मैत्री.
0: सुदामा गरीब होता पण कृष्णासाठी तो फक्त सुदामा नव्हता,
1: तो त्याचा मित्र होता.
0: मैत्रीत श्रीमंती गरिबी नसते, पद नसतं, स्वार्थ नसतो,
1: फक्त आपलेपणा असतो.
0: आज आपण सोशल मीडियावर शेकडो लोकांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये असतो,
1: पण मन मोकळं करून बोलता येईल असा एक मित्र किती जणांकडे असतो.
0: कृष्ण आपल्याला सांगतो,
1: मित्रांची संख्या महत्वाची नाही,
0: मनापासून साथ देणारा मित्र महत्वाचा. आणि कृष्णाचं नाव घेतलं की राधेचं नाव आपोआपच होटांवर येत.
1: राधा कृष्ण ही केवळ प्रेम कथा नाही,
0: ती आहे निस्वार्थ प्रेमाची कल्पना.
1: प्रेम म्हणजे नेहमी मला काय मिळेल असं नसतं,
0: कधी कधी प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणं.
1: म्हणूनच राधा कृष्णाचं नातं आजही लोकांच्या मनात जिवंत आहे,
0: कारण ते आपल्याला सांगतं,
1: खरं प्रेम मालकी हक्क मागत नाही,
0: ते मनात जागा निर्माण करत.
1: आता एक छोटासा विचार, जर कृष्ण आज आपल्यामध्ये आला असता तर तो आपल्याला काय सांगितलं असतं.
0: कदाचित इतरांशी तुलना करणं थांबव, कारण प्रत्येकाची वाट वेगळी आहे.
1: कदाचित तो म्हणाला असता, तुझं मन सतत भूतकाळात ठेवू नकोस, जे झालं ते झालं.
0: आणि कदाचित तो हेही म्हणाला असता, भविष्याची चिंता करत वर्तमान खराब करू नको,
1: कारण आपल्याकडे खरंच आहे ते फक्त आजचा दिवस.
0: म्हणून आज कोणावर प्रेम करायचं असेल तर करा,
1: आज कोणाला धन्यवाद द्यायचा असेल तर द्या,
0: आज कोणाशी बोलायचं असेल तर बोला,
1: आणि आज स्वतःला माफ करायचं असेल तर स्वतःला माफही करा. चला आता शेवटच्या काही मिनिटात एक छोटासा खेळ खेळूया.
0: मी तुम्हाला तीन शब्द देते,
1: प्रेम,
0: विश्वास
1: आणि धैर्य.
0: यांपैकी कृष्ण तुमच्या आयुष्यातला कोणता गुण आहे?
1: तुम्ही प्रेम निवडाल,
0: विश्वास
1: की धैर्य?
0: तुमचं उत्तर आम्हाला कळवा,
1: कारण प्रत्येकाच्या मनातला कृष्ण वेगळा असतो.
0: आज आपण कृष्णाच्या जन्मापासून
1: गोकुळापर्यंत आलो,
0: दही हंडी पर्यंतही आलो,
1: कुरुक्षेत्रापर्यंत आलो
0: आणि शेवटी
1: आपल्या स्वतःच्या मनापर्यंत आलो.
0: कृष्णाच्या कथा हजारो वर्षांपासून सांगितल्या जात आहेत.

0: पण त्या जुन्या झाल्या नाहीत.
1: कारण माणूस बदलला, काळ बदलला, तंत्रज्ञानही बदललं,
0: पण माणसाच्या मनातले प्रश्न अजूनही तेच आहेत.
1: भीती,
0: प्रेम,
1: मैत्री,
0: नाती,
1: कर्तव्य
0: आणि आनंद.
1: म्हणूनच कृष्ण आजही आपल्याला जवळचा वाटतो.
0: कदाचित कृष्ण बाहेर शोधायची गरजच नाही.
1: तो आहे आपल्या धैर्यात,
0: आपल्या प्रेमात,
1: आपल्या हसण्यात
0: आणि संकटाच्या वेळी स्वतःला सावरण्याच्या त्या एका क्षणात,
1: जिथे आपण स्वतःलाच म्हणतो सगळं ठीक होईल, मी हे करू शकतो.
0: कदाचित
1: तोच आपला कृष्ण.
0: तर या गोकुळ अष्टमीला फक्त दहीहंडी फोडू नका,
1: मनातली भीती फोडा,
0: फक्त कृष्णमूर्ती सजवू नका,
1: मनही सजवा,
0: फक्त कान्हाला लोणी अर्पण करू नका,
1: नात्यांमध्ये प्रेम वाढवा
0: आणि फक्त जय श्री कृष्ण म्हणू नका.
1: कृष्णाचा एक विचार आपल्या आयुष्यात जगून पहा. मी आरजे गौरी,
0: मी आरजे वेदा,
1: आणि तुम्ही ऐकत होतात
0: गोकुळ अष्टमी विशेष कार्यक्रम
1: कान्हाच्या बासुरीचा सूर आणि आपल्या मनातलं गोकुळ.
0: तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला
1: श्री कृष्ण जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
0: तुमच्या आयुष्यात कृष्णासारखं धैर्य असू दे,
1: राधेसारखं प्रेम असू दे,
0: सुदाम्यासारखी मैत्री असू दे
1: आणि यशोदेसारखं ममत्वही असू दे.
0: आणि हो,
1: कान्हाच्या बासरीसारखा तुमच्या आयुष्याचा प्रत्येक सूर सुंदर असू दे.
0: राधे राधे, जय श्री कृष्ण.
1: धन्यवाद. मी आरजे गौरी,
0: मी आरजे वेदा
1: आज या कार्यक्रमात आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन कार्यक्रमात. ऐकत रहा मन भावन 90.0.
2: सत्य धर्म शांती.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांक

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heart touching.

आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग। हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।

0: हार्ट टचिंग. आणि मी आहे तुमची आरजे शुभांगी. पुन्हा
1: आयुष्यभर दुःखच दुःख, जखमावर जखमा, तरी पण हिमतीने सर्व संकटांना तोंड देत जगतात काही माणसं.
2: कुठल्या मातीची बनलेली असतात ही माणसं? इच्छांच्या दिव्यात तेल नसतानाही वात तेवत ठेवतात. कुणासाठी, कशासाठी?

भारत के तमाम लोगों के लिए थोड़ा तत्त्वज्ञान विचार।

बॉबी खेल रहे हैं।

कधीही गमावू नका. आणि आजची बोध कथा 1977 ची गोष्ट आहे. मेरे नाम जो चित्रपटाच्या चित्रीकरणाची तयारी सुरू होती.

ऋषी कपूर यांना हा चित्रपटात स्वतःच्या बालपणाची भूमिका दिली होती. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी ऋषी कपूर प्रचंड गमावलेले होते. राजकुमार साहेबांनी त्यांना जवळ बोलावलं आणि सांगितलं

रेडिओ मनोरंजन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.

चांदनी आणि अग्निपथपर्यंत तब्बल 5 दशकं आपल्या अद्भुत आणि सहज अभिनयानं त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आजचा मनभावन सुविचार. वय हा केवळ एक आकडा असतो. जोपर्यंत तुमच्या हृदयात कामाबद्दल उत्साह, डोळ्यात स्वप्न आणि चेहऱ्यावर हसू आहे, तोपर्यंत तुम्ही सदैव तरुण आहात. परिस्थिती कोणतीही असो, जगण्याचा आनंद कधीही गमावू नका. आणि आजची बोधकथा, 1970ची गोष्ट आहे. मेरा नाम जोकर या चित्रपटाच्या चित्रीकरणाची तयारी सुरू होती. राज कपूर साहेबांनी आपल्या 16 वर्षांच्या मुलाला म्हणजे ऋषी कपूर यांना चित्रपटात स्वतःच्या बालपणाची भूमिका दिली होती. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी ऋषी कपूर प्रचंड घाबरलेले होते. राज कपूर साहेबांनी त्यांना जवळ बोलावलं आणि सांगितलं, बघ चिंटू, तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला कॅमेरासमोर उभं केलेलं नाही. कॅमेरासमोर जेव्हा तू उभा राहशील तेव्हा विसरून जा की मी तुझा बाप आहे आणि तू माझा मुलगा आहेस. तू फक्त एक कलाकार आहेस आणि कलेशी प्रामाणिक राहणं हाच तुझा एकमेव धर्म आहे. लहानग्या ऋषी कपूर यांनी वडिलांचा हा कानमंत्र आयुष्यभर जपला. पहिल्या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे जाऊन जेव्हा ते सुपरस्टार बनले तरीही सेटवर सर्वात आधी पोहोचणं आणि भूमिकेत जीव ओतणं त्यांनी कधीही मेहनत आणि कामाप्रती असलेली निष्ठाच तुम्हाला दीर्घकाळ यशाच्या शिखरावर पोहोचवते. तेव्हा श्रोते हो, आजच्या शुभदिन आयुर्मध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: कृषी संदेश।
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण थोडं वेगळ्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न करणार आहोत। वेगळा विषय या अर्थानं की संतुलित आहार जर असेल तर शरीर संतुलित राहतं, आणि संतुलित शरीर जर असेल तर आपण आपली नेहमीची कामं अधिक प्रभावशाली करू शकतो। तर आहारातली एक महत्त्वाचा घटक म्हणजे लोणचं, आणि लोणच्याचं नाव काढलं की जिभेवर पाणी सुटलंच म्हणून समजा। तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील गृहविज्ञान शाखेनं आल्याचं लोणचं तयार करून ते चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांपर्यंत पोचाव यासाठी प्रयत्न करणं सुरू केलेलं आहे। तर हे नेमकं आल्याचं लोणचं कसं तयार होतं आणि त्याशिवाय आल्यापासून कँडी कशी तयार होते याविषयी आपण थोडंसं विचार करणार आहोत। आल्याच्या किसाचं लोणचं तयार करण्यासाठी आल्याचा किस साधारणतः 500 ग्रॅम, लिंबू रस 125 मिली, त्याचबरोबरीने मसाला पदार्थ तिखट 30 ग्रॅम, मीठ 150 ग्रॅम, हळद 10 ग्रॅम, सोप 20 ग्रॅम, मोहरी डाळ 75 ग्रॅम, मेथी 4 ग्रॅम, तेल 300 मिली आणि हिंग चवीनुसार साधारणतः एवढं साहित्य लागतं। सर्वप्रथम आलं जे आहे ते स्वच्छ करून घ्यावं आणि किसून त्याचं संपूर्ण साल काढावी। साल काढलेल्या आल्याचा बारीक किस करून घ्यावा। मसाल्यामधील सोप, मेथी, मोहरी चांगल्या पद्धतीने भाजून घ्यावी, त्याची बारीक पूड तयार करावी। त्याचबरोबर सर्व मसाल्याचे पदार्थ सुद्धा बारीक करून घेतले पाहिजेत। तेल गरम करून त्यात थोडा हिंग मिसळला पाहिजे। तेल थंड झालं की बारीक केलेला संपूर्ण मसाला तेलात मिसळ

0: त्यानंतर मसाल्याचं मिश्रण व आल्याचा किस एकत्र करून लिंबाचा रस त्यात मिसळावा. संपूर्ण मिश्रण एकजीव करून घेतलं पाहिजे. एकत्र केलेलं मिश्रण रुंद काचेच्या बाटलीत धरावं आणि काही दिवसात आल्याचं लोणचं तयार झालेलं राहील. आपण ते चवीनं खावं. आल्यापासून जसं लोणचं तयार केलं जातं तसं कँगीसुद्धा उत्तम प्रकारची होऊ शकते. तर कँगी तयार करण्यासाठी आल्याचे काप 1 किलो, साखर 1 किलो, सायट्रिक ॲसिड 5 ग्रॅम आणि पाणी हे घटक लागतात. कँगी तयार करण्यासाठी सर्वप्रथम आलं स्वच्छ करून घ्यायचं, त्याची साल काढून घ्यायची, नंतर त्याच्या आवडीनुसार गोल किंवा लांब काप करून घ्यायचे. काप 10 ते 15 मिनटं ब्लिचिंग करून घेतले पाहिजेत. त्यानंतर हे जे काप आहेत ते 20 ते 25 मिनटं हवेत उघड्यावर ठेवायचे. वाळल्यानंतर कापाच्या वजनाइतकी साखर आणि 5 ग्रॅम सायट्रिक ॲसिड घ्यायचं. त्याचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आणि त्या पाकात हे आल्याचं काप टाकायचे. हे मिश्रण 24 तास ठेवून पुन्हा त्याच पाकाचे जे आहे तोच पाक जो आहे 2 तारी तयार करायचा. असेच एकासोबत एक असे 3 वेळा केलं. नंतर आल्याचे काप बाहेर काढून उन्हात वाळवले की त्यापासून आल्याची कँडी तयार होईल. हे झालं लोणचं आणि कँडी कसं तयार करावं याची पायाभूत माहिती. या संदर्भात आपल्याला विस्तृत मार्गदर्शन पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील गृहविज्ञान शाखेचे कार्यक्रम सहायक आहेत, त्यांच्याशी जर तुम्ही संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारची माहिती मिळू शकते. तर या पद्धतीने आवश्यकतेनुसार आवळ्याचं लोणचं आणि कँडी तयार करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

नमस्कार मित्रांनो, कसे आहात? रेडिओ मनभवन 90.8 FM वर मी आहे तुमची लाडकी आरजे शुभांगी आणि आपण ऐकत आहात युवा शक्ती. हो, तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाचा आपला खास शो युवा शक्ती. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे जळगावातल्या आणि आजूबाजूच्या गावातून आलेल्या त्या प्रत्येक तरुणासाठी ज्यांचा मुक्काम सध्या घर कमी वाचनालय म्हणजेच लायब्ररी जास्त असतो. बरोबर ओळखलं. आज आपण बोलणार आहोत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल. MPSC, UPSC, बँकिंग, तलाठी, परीक्षा कोणतीही असो, पण डोळ्यात एकच स्वप्न असतं, सरकारी नोकरी. पण मित्रांनो, या लाल दिव्याच्या गाडीपर्यंत पोहोचण्याचा रस्ता हा सोपा नसतो. तिथे फक्त पुस्तकांचा अभ्यास नाही तर स्वतःच्या संयमाचा, वेळेचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक आरोग्याचा

पेपर जो आहे तो रोज द्यावाच लागतो. सकाळी 7 लायब्ररीत जाऊन 10 बाहेर पडताना अनेकदा वाटत असताना हे सगळं झेपेल का मला, होईल का माझ्याच्याने. याच प्रश्नांची उत्तरं आणि या ताणतणावातून बाहेर पडण्याच्या काही भन्नाट टिप्स मी आज तुम्हाला देणार आहे, म्हणजे देण्याचा प्रयत्न करणार आहे. कुठेही जाऊ नका, एकत्र हा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हटलं ना की आपल्याकडे एक गैरसमज आहे, जो 18 अभ्यास करतो तोच पास होऊ शकतो. पण खरं सांगू का, इथे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्त्वाची आहे. खरं आहे दोस्तांनो, तुम्ही किती तास पुस्तकात डोकं खुपसून बसताय त्या तासांमध्ये तुमच्या डोक्यात किती गेलंय हे जास्त महत्त्वाचं असतं, हो की नाही. यासाठी एक भारी टेक्निक असू शकते, म्हणजे माझ्या मते मी सांगतीये जिला पोमोडोरो टेक्निक असं सुद्धा म्हणता येईल. काय करायचं तर सलग 3-4 तास बसण्यापेक्षा अभ्यासाचे स्लॉट्स पाडायचेत. 25 फुल फोकसने अभ्यास केला पाहिजे आणि 5 त्यानंतर ब्रेक तो बनता है यार, ब्रेक लेना चाहिए. असे 4 स्लॉट्स झाले की अर्ध्या तासाचा मोठा ब्रेक घेऊ शकता. या दरम्यान तुम्ही खाऊ पिऊ शकता, एन्जॉय करू शकता, मोबाईल स्क्रोल्स करू शकता आणि बरंच काही. या ब्रेकमध्ये मोबाईल बघायचा नाही, आत्ताच तर तुम्ही म्हटलं मोबाईल बघायचा, स्क्रोल करायचं, नाही अजिबात नाही. या पिरियडमध्ये मोबाईल बघू नका, थोडं चाला फिरा, एक्झरसाइज करा, मुवमेंट करा, किंवा एखादं छानपैकी मस्त गाणं गाऊ शकता. आणखी एक गोष्ट, दिवसाचं स्केड्यूल आधीच रात्री झोपताना तयार करा. म्हणजे काय होईल, सकाळी उठल्यावर काय वाचायचं हे ठरवण्यात वेळ अजिबात जाणार नाही. आणि रिव्हिजनसाठी दिवसातला किमान 1 राखून ठेवायलाच पाहिजे. हो, रिव्हिजन मस्ट, कारण पुढे पाठ आणि मागे सपाट होऊन जाण्यापेक्षा रिव्हिजन केलेली केव्हाही चांगली असते. चला, या स्मार्ट वर्कच्या फॉर्म्युल्यावर काम सुरू करा आणि तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. रेडिओ मनभावन 90.8 FM वर मी तुमची आरजे शुभांगी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. स्पर्धा परीक्षेच्या काळात सगळ्यात जास्त परीक्षा कुणाची होत असेल तर ती आपल्या मनाची. जेव्हा एखादा निकाल लागतो आणि आपण 1 किंवा 2 मार्कांनी यार हुकतो तेव्हा होणारी चिडचिड, तो डिप्रेशनचा फेज मी समजू शकते. त्यात भर म्हणून नातेवाईकांचे प्रश्न, अरे किती वर्ष अभ्यास करणार, अरे त्या शर्माजीच्या मुलाचं बघ, त्याचं सिलेक्शन झालं सुद्धा. ही सगळी वाक्य जी असतात ना आपल्यांकडनं मिळालेली, ती खरंच बाण्यासारखी टोचत असतात. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमची किंमत जी आहे ती एखाद्या परीक्षेच्या निकालावर ठरत नाही. तेव्हा स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. जर तुम्हाला खूप ताण आला असेल, रडावंसं वाटत असेल, तर मित्रमैत्रिणी आहेत की फ्रेंड्स किसली आहे, फ्रेंड्स तो बनते है, किंवा तुम्ही आपल्या घरच्यांसोबत मन मोकळं करू शकता, मनमोकळं बोलू शकता. फक्त एक आहे, मनात साठवून ठेवू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करिअर प्लॅन बी. येस, प्लॅन बी असणं म्हणजे तुमची हार अजिबात नाही, ती प्रॅक्टिकॅलिटी आहे दोस्तांनो. स्पर्धा परीक्षा हे एक माध्यम आहे आयुष्यात सेटल होण्याचं, पण तो आयुष्याचा शेवट नाही. जगात करण्यासारख्या खूप गोष्टी आहे, खूप एन्जॉय करण्यासारख्या गोष्टी आहे. लाईफ जरी छोटं असलं तरी छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवण्यात खरंच खूप मज्जा आहे, भन्नाट मज्जा असते त्यात. त्यामुळे लायब्ररीत बसताना चेहऱ्यावर नक्कीच स्माईल ठेवा. आणि तुम्ही खूप भारी मेहनत करत आहात आणि मला स्वतःचा अभिमान आहे असं स्वतःला सांगा, म्हणजे नक्कीच तुम्ही रिफ्रेश व्हाल. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड युवा शक्तीचा तुमच्यासाठीच होता. त्यासाठी तुम्ही आता तयारीला लागा, टाईम मॅनेजमेंट करा, स्मार्ट वर्क करा, पण सगळ्यात आधी स्वतःच्या मनाची काळजी घ्या. शरीर आणि मन खंबीर असेल तरच तुम्ही कुठलीही लढाई सहज जिंकू शकता. तुमचा अभ्यास कसा सुरू आहे, तुम्हाला कोणत्या विषयावर ताण येतोय हे सुद्धा मला नक्की सांगा. त्यासाठी आमचा
मोबाईल नंबर नोट करून घ्या, 9284994 म्हणजेच 9984499433 या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला युवाशक्तीचे एपिसोड कसे वाटतात ते जरूर कळवा. आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला एखादा विषय असा असेल की ज्यावर तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे किंवा माहिती हवी आहे तर ते सुद्धा आम्हाला जरूर कळवा. आम्ही नक्कीच त्या विषयाचा आमच्या युवाशक्तीच्या कार्यक्रमात समावेश करू. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागात युवाशक्तीच्या एका नवीन जबरदस्त एपिसोड सोबत. तोपर्यंत आनंदी रहा, हसत रहा, हो स्वतःवर विश्वास ठेवा आणि ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, RJ शुभांगी सोबत. बाय.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित श्रृंखला वैराग्यमूर्ती गाडगे बाबा जीवन आणि कार्य. लेखक आहेत प्राध्यापक रघुनाथ कडवे. वाचक स्वर आहे अमोल देशमुख यांचा. तर ऐकूयात वैराग्यमूर्ती गाडगे बाबा जीवन आणि कार्य या पुस्तकाचे क्रमशः वाचन.
2: प्रकरण पहिले.

इथून अचलपूरकडे जाणाऱ्या छोट्या रेल्वे लाईनवरील पॅसेंजर गाडीने निघाल्यास 15-20 मिनिटात कोकर्डा स्टेशन लागेल. इथेच उतरलो आणि तेथून पायी पायी 4 किलोमीटर रस्ता चालून गेलो की भुलेश्वरी नदी लागते. त्या नदीच्या पलीकडे गेलो की आले शेणगाव. याच शेणगावात 19व्या शतकाच्या प्रथम दशकात राहत होते जयाजी जानोरकर. ते जातीने परीट. वऱ्हाडात परीटालाच वट्टी म्हणतात व नागरी भाषेत म्हणतात धोबी. जयाजी हे जातीने परीट होते तरी त्यांच्याकडे काही कास्तकारी होती, त्यामुळे ते शेतीचा व्यवसायही करीत होते. याच जयाजीला एक मुलगा होता, त्याचे नाव होते नागोजी. नागोजीच्या पत्नीचे नाव होते बलाबाई. या दाम्पत्यास 3 मुले होती. पहिला राणोजी, दुसरा जाणोजी आणि तिसरा कराजी. नागोजीचा मुख्य धंदा होता गावातील थोरामोठ्यांचे घरचे कपडे धुण्याचा आणि मिळेल त्या भाकरीवर आपला उदरनिर्वाह चालवायचा. त्या काळच्या चालीरीतीप्रमाणे नागोजीने आपल्या 3ही मुलांची लग्ने उरकली, घरी सुना आणल्या आणि थोड्याच काळात ते देवाघरी निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ 2 वर्षांनी बलाबाईनेही देवाचे घरचा रस्ता धरला. आई वडील गेल्यावर वडील भाऊ राणोजीने वाटण्या करून दिल्या. नागोजीच्या एका घराचे 3 घरे झालीत. वडिलोपार्जित शेतीचेही हिस्से करून दिले. जागोजीला मूलबाळ नव्हते, त्यामुळे त्याने लवकरच आपल्या हिश्यातील घर व शेती आपल्या वडील भावाच्या स्वाधीन केली. लहान भाऊ कराजीने स्वकष्टाने अधिक शेती खरेदी केली आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा करून आपल्या मुलाबाळांना व्यवस्थित सांभाळले. झिंगराजीचे आई वडील. राणोजी हे कष्टकरी होते आणि व्यापारीही होते. त्याने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून परीटाचा धंदा केला आणि शेतीही केली. राणोजी हे कष्टिक होते आणि व्यापारीही होते. त्याने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून परीटाचा धंदा केला आणि शेतीही केली. त्यामुळे त्याने आणखी जमीन खरेदी केली आणि चांगले घरही बांधले. राणोजीच्या पत्नीने झिपराबाईने सक्रिय साथ दिली. झिपराबाई मोठी कामाची बाई होती. ती डोक्यावर धुणी घेऊन सकाळीच नदीवर जायची आणि सूर्य माथ्यावर येण्यापूर्वी कपडे धुवून वाळवून आणायची. तिच्या कामात उरक होता, अंगात रग होता, मनात उत्साह होता, पण एक खंत होती. तिचे वय वाढले होते तरी अजून तिची कूस उजवली नव्हती. आजूबाजूच्या बाया झिपराबाई वांझोटीच राहील असेही म्हणत होत्या. राणोजीलाही त्याचे वाईट वाटायचे, पण ते कोणाजवळ काही बोलत नव्हते. त्यामुळे राणोजी उदास राहायचे. देवाला नवस करायचे. मरी माय, माता माय, आसरा माय, अंबाई, जोगाई अशा या कुलदेवतांची त्यांनी पूजा केली, पण 50 ओलांडली तरी त्यांच्या घरात बाळ कधी रांगले नाही. राणोजीने मन पक्के केले आणि झिपराबाईलाही सांगितले, हरी हरी म्हणत जा, उगीच मनाला लावून घेऊ नकोस. 5 वर्षे अशीच गेली आणि म्हातारपणी वयाच्या 55व्या वर्षी त्यांना पुत्र झाला. त्याचे नाव ठेवले झिंगरू. ते साल होते 1850. राणोजी झिपराबाईंचा झिंगरू दिवस मास वाढू लागला. त्या काळात गावात शाळा नव्हती. आजूबाजूच्या गावातही शाळा नव्हती, त्यामुळे झिंगरूला शाळेत घालताच आले नाही. शालेय शिक्षण त्याला मिळालेच नाही. खेड्यात तेव्हा शिक्षणाची आवड नव्हतीच. झिंगरू मनसोक्त गावात भटकायचा, कधी शेतीत कामाला जायचा. त्याच्या वडिलांची व काकाची 7 एकर शेती होती. बराच वेळ तो गावात मनसोक्त फिरायचा, गावातील समवयस्कांबरोबर खेळायचा. झिंगराजीचा विवाह. त्या काळात बालविवाहाची प्रथा होती. 8-10 वर्षाच्या मुलाचे आणि 3-4 वर्षाच्या मुलीचे लग्न व्हायचे. झिपराबाई नवऱ्याची मागे लागली की झिंगरूचं लग्न लावून द्या. ती सतत तगादा लावू लागली. राणोजी व्याही शोधत होते, परंतु त्यांच्या मनासारखे सोयरा व योग्य मुलगी मिळत नव्हती. त्यांचा शोध सुरू असतानाच झिंगरूच्या भाग्याने दापुऱ्याचे हंबीरराव कोळसकर यांची लहान कन्या सखू

0: रानोजीने सून म्हणून पसंत केली। हंबीरराव कोसळकर ही दापुऱ्यातील प्रतिष्ठित व्यक्ती होती। 56 एकर जमीन त्यांच्या मालकीची होती, त्यामुळे झिंगरू सखूचे लग्न मोठ्या थाटात झाले। झिंगरू आता जाणता झाला, शेती काम मन लावून करू लागला। मुलाचे व सुनेचे कौतुक करून आई वडील आनंदात राहू लागले, पण हा आनंद राणोजीला फार दिवस लाभला नाही। राणोजीस मृत्यूने गाठले। झेपराबाई विधवा झाली। झिंगरू सखू पितृछायातून पोरके झाले। थोड्याच दिवसात दीर आणि जाऊही देवाघरी गेली। डेबूजीचे आई वडील। सखूबाई ही झेपराबाईची सून। ही श्रीमंत पर्यटाची लेख होती, तरी ती अतिशय कष्टाळू होती, सुशील होती, कधी टाकून बोलायची नाही। आई वडिलांचे घरून चांगले संस्कार घेऊन आली होती। मोठ्याची लेख पण तिने जमवून घेतली। सासूची अगदी प्रेमानं आणि आदरानं देखभाल करू लागली, त्यामुळे झेपराबाईने घरचा कारभार सून व लेक यांच्या स्वाधीन केला। झिंगराजी तेव्हा 20-21 वर्षाचा असावा आणि सून 17-18 वर्षाची असावी। झिंगराजीचे काकाने नावी करून दिलेले शेत ठेक्या वटईने देऊ लागला। आपली थोडीशी शेती होती, तिच्याकडे लक्ष देऊ लागला। पिढीजात पर्यटाचा धंदा मात्र त्याने सोडला नाही। गावातल्या पर्यट समाजात तो प्रतिष्ठित समजल्या जाऊ लागला। त्यावेळी गावातल्या इतर पर्यटांजवळ कुठे होती स्वतःची शेती, सारेच शेतमजुरी करणारे, त्यामुळे त्याच्या शब्दाला वजन आले होते। ग्रामदेवतेची पूजापाती। झिंगरूजी आपल्या पिढीजात धंद्यातून आपला संसार चालवी आणि शेतात उत्पन्नावर इतर खर्च करी। त्याच्याजवळ पैसा खेळू लागला। त्याच्या घरी लक्ष्मी येऊ लागली। आईचा शब्द तो पाळत होता। त्याच्या आईची झिपराबाईची आपल्या कुलदेवतेवर भारी श्रद्धा होती, त्यामुळे सणावाराच्या दिवशी कुलदेवतेला आसरामायला नैवेद्य पोहोचवल्याशिवाय कुणी अन्न खायचे नाही असा तिचा आग्रह होता। शनिवारी मारुतीला तांब्याभर पाणी नेऊन घातले पाहिजे असे ती झिंगराजीला सांगत असे। वर्षातून एकदा तरी आसरामायला बोकूड दिला पाहिजे, बोकूड दिला नाही तर आसरामाय रागावेल अशी तिला भीती वाटायची। तेच संस्कार झिंगराजीवर झालेत। सखूबाईलाही असेच बाळकडू मिळालेले होते। त्यावेळच्या समाजात ग्रामदेवतेच्या पूजेला अग्रमान होता। ग्रामदेवता प्रसन्न झाल्याशिवाय ग्राम सुखी राहू शकत नाही अशी धारणा होती लोकांची। त्यांना प्रसन्न करण्यासाठी कोंबडे बकरे कापावे लागत। लोक कोंबडे बकरे देवीजवळ नेऊन कापायचे आणि त्याचे मटण शिजवायचे आणि आपापल्या जातीच्या लोकांना वाढायचे, पंक्तीवर पंक्ती उठवायचे। एखाद्या नदीकाठी, एखाद्या देवळासमोर, एखाद्या पिराजवळ असे प्रसंग गावोगावी व्हायचे। शेकडो वर्षापासून हे रीतिरिवाज सुरू होते। कधी धर्माच्या नावावर, कधी देवाच्या नावावर, तर कधी यज्ञाच्या नावावर हे सतत सुरू होते। कधी एखाद्या भक्ताच्या अंगात म्हणे देवता संचारायची आणि मग तो घुमायचा, अंगारा द्यायचा, भूताखेताची नावे सांगून दक्षिणा मागायचा। त्यावेळी वडील माणसं बाया मुलांना सांगायचे, साप घुबड यांची नावे रात्री घ्यायची नाहीत, चुलीला पूर्ण गौरी लावायची नाही, पाट किंवा खाट उलटी उभी करायची नाही, असे कितीतरी निर्बंध। त्या काळात नव्या तरुण तरुणीला स्वतंत्रता नव्हती। आई बाप सांगतील तसेच वागायचे, आपलं स्वतंत्र मत द्यायचं नाही, रीतिरिवाजावर टीका करायची नाही, त्यांचा अर्थही कुणी विचारायचा नाही। वडील माणसांना याचा अर्थ व उद्देश कळत नव्हता। भूतखेत, अखाईजोखाई, सटवाई, मुंजे, हळदी अशा अनेक आदिदैविक राक्षसी शक्तींना लोक भीत होते। कोणी आजारी पडले की आपण आजच्या काळात डॉक्टर वैद्यांकडे जातो, परंतु त्या काळात वैद्यांकडे न जाता थेट घुमाऱ्याकडे जायचे। द्या कोंबडी आणि बकरा बळी, बांधा गळ्यात गंडे दोरे नितईत, कित्येक पूल, विहिरी, झाडे आणि कधी कधी घरेही भूताने झपाटलेली आहेत असा भ्रम हे घुमारे लोकांना सांगून देत होते. त्यामुळे त्या विवक्षित स्थानावरून जाताना रामराम म्हणत जीव मुठीत धरून कित्येक जण चालायचे असा अंधश्रद्धेने व्यापलेला समाज होता. माणसाची मन अंधश्रद्धेने कुजवून टाकली होती, दुबळी केली होती, बहुजन समाजाला भित्रे बनविले होते. राणावनात, जंगलात, पहाडात राहणारे आदिवासी तर पिढ्यानपिढ्या मागासलेलेच राहिले होते. महारवाड्यात, मांगपुऱ्यात, चांभार गल्लीत तर अंधश्रद्धेनं सुविचार उर्मीच दाबून टाकली होती. बहुजनांचा उत्साह मावळून टाकला होता. झिंगराजी परीट समाजातील चालीरीतींना पक्का चिकटला होता. तो दरसाल कुलदेवतेला बकऱ्याचा बळी द्यायचा, बकऱ्याच्या मटणावर ताव मारण्यासाठी आलेले जातभाई बोलवायचा, शेनगावचे परीट अवश्य हजर राहायचे, कळाशीचे साडभावाला आमंत्रण देऊन बोलवायचा, कोतेगावच्या मावसभावाला निरोप धाडायचा, आमल्याच्या साडूला आग्रहाचे निमंत्रण करायचा, दापुऱ्याच्या सासऱ्यालाही उपस्थित राहण्याची विनंती करायचा. हे सारे यायचे. गावचे परगावचे प्रतिष्ठित जातभाई उपस्थित राहायचे. आश्रामाला बकऱ्याच्या रक्ताचा नैवेद्य दाखवल्यावर मोठ्या हंड्यात मटण शिजवायचे, वाटून वाटून बारीक केलेल्या मसाल्याची फोडणी द्यायचे आणि पंक्तीवर पंक्ती उठायच्या. मटणाच्या फोडी चघळीत आणि रश्याचा फुरका मारीत सारे लोक झिंगराजीची वाहवा करायचे. जानोरकर कुटुंबाला सदिच्छा द्यायचे. दर सालच्या या प्रसंगाशिवाय अनेक वेळा झिंगराजी सखुबाई आपल्या नातेवाईकांना पाहुणचार करायचे मटणाचा. त्यांना काटकसर ठाऊक नव्हती, कंजूशी हा शब्द त्यांच्या कोशात नव्हताच. खाबे प्यावे यातच जीवनाची इति कर्तव्यता आहे असेच झिंगराजीला वाटत होते. स्वतःही खावे आणि इतरांनाही खाऊ घालावे हाच धर्म आहे असा त्याचा विश्वास होता. परीट समाजातील इतर लोकांपेक्षा झिंगराजी अधिक उदार आहे असेच लोक म्हणायचे. जानोरकर घराणे धार्मिकतेच्या बाबतीत इतरांपेक्षा दोन पावले पुढे आहेत अशी चार चौघात कबुली द्यायची. समाजात प्रतिष्ठित माणूस म्हणून झिंगराजीला लोक मान द्यायचे. कुलदेवता, आसरामाय त्यांना प्रसन्न आहे अशी त्यांची स्वतःची धारणा होती. झिंगराजी दारूच्या आहारी गेला. देवता पूजनाशिवाय अधूनमधून झिंगराजीच्या घरी मटण आणले जाऊ लागले. घरातील सारीच माणसं मटणावर ताव मारायची, त्यामुळे गावात कुठे बकरा कापला की एक शेर मटण झिंगराजी घेऊन यायचे. पुढे पुढे ते वारंवार होऊ लागले. घरी कुणी पाहुणे आले की मटणासाठी मसाला वाटणे घरात सुरू होत असे. एकदा असाच एक पाहुणा आला. मटणाचे जेवण झाल्यावर थोडीशी दारू असती तर बरे झाले असते असे तो सहज म्हणाला. त्या काळी शेणगावात दारूचे दुकान नव्हते, कुणाचेही घरी दारू काढली जात नव्हती, गावात दारू मिळतच नव्हती, पण जवळच असलेल्या कोकरडा गावाच्या कलाराकडे मिळत असे. त्या पाहुण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी झिंगराजी दारूची बोतल आणण्यासाठी कोकरड्याला गेले. तिथल्या कलाराचे घरून दारूची बोतल विकत आणली. त्या काळात दारू विकण्याचे सरकारी परवाने कलार जातीच्या लोकांना इंग्रज सरकार देत असे. जिल्ह्यातील प्रमुख गावी त्यांची दुकाने असायची. झिंगराजीने दारूची बोतल आणली आणि पाहुण्यापुढे ठेवली. झाकण उघडले आणि ती पेल्यात चुपचाप ओतली. पाहुण्याने गुड घेत घशाखाली घातली. तुम्हीही थोडीशी घेऊन पहा म्हणत झिंगराजीला आग्रह केला, परंतु त्यांनी ती घेतली नाही. बापानेच कधी घेतली नव्हती तर पोरगा ती कशी घेईल. पाहुणा खुश झाला. दारूने मटण चांगले पसते, चांगले अंगी लागते असेही सांगून गेला. असे प्रसंग वाढल्या वयाबरोबर वरचेवर येऊ लागले आणि एक दिवस झिंगराजीने दारूचा पेला ओठाला लावला. ओठातून ती आत जाताच थोडीशी जळजळ वाटली, पण दारू घशाखाली जाताच बरे वाटले. मटणाचे जेवणानंतर दारू घेतल्यास मटण चांगले पचते असा अनुभव आला. मग मटणाचे जेवणाअगोदर दारूचा एक तरी पेग घेतलाच पाहिजे असे त्याला वाटू लागले. ही दारूची गोष्ट उडत उडत आईच्या झिपराबाईच्या कानावर केलीस. झिंगराजीच्याच पत्नीने हळूच आईला सासूला सांगितले, पण म्हातारीने काही म्हटले नाही. जवान रक्त आहे, घेतली असेल थोडीशी, पण एकदा चुकले की चुकतच जाते. बांध थोडासा फुटला ना की फुटतच जाते, व तो पाण्याबरोबर मातीलाही घेऊन जातोच.
1: श्रोतेहो, आताच आपण ऐकलत वैराग्यमूर्ती गाडगे बाबा जीवन आणि कार्य या पुस्तकाचे क्रमशः वाचन. लेखक आहेत प्राध्यापक रघुनाथ कडवे, वाचक स्वर आहे अमोल देशमुख यांचा.
2: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
3: नमस्कार नमस्कार नमस्कार
4: नमस्कार श्रोत्यांनो,
3: मी आरजे वेदा
4: आणि मी आरजे गौरी,
3: आणि तुम्ही ऐकत आहात
4: आपला आवडता रेडिओ स्टेशन मनभावन 90.8 अल्वेज हार्ट टचिंग.
3: आजचा दिवस जरा खास आहे,
4: कारण आज वातावरणात काहीतरी वेगळंच आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातला घंटा नाद आहे,
3: रस्त्यांवर गोविंदा आला रे चा जल्लोष आहे,
4: कुठे दही हंडीची तयारी सुरू आहे,
3: तर कुठे घराघरात छोट्या कान्हांच्या पावलांच्या ठशांनी अंगण सजलं आहे,
4: आणि कानावर पडतोय मंद बासुरीचा सुंदर सूर.
3: जणू कुणीतरी हळूच सांगतय,
4: मी आलोय तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद घेऊन.
3: होय, आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी,
4: आणि आज आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहोत.
3: तुमच्यासाठी कृष्ण म्हणजे नेमकं काय? देव,
4: मित्र,
3: की लहानपणीच्या गोष्टींमधला खट्याळ कान्हा,
4: की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारा सखा?
3: तुमचं उत्तर मनात ठेवा आणि आम्हाला नक्की कळवा,
4: कारण आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण कृष्णाला फक्त देव म्हणून नाही,
3: तर एक व्यक्ती म्हणून,
4: एक विचार म्हणून आणि एक जीवनदृष्टी म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
3: चला तर मग आजच्या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया.
4: मथुरेच्या त्या कारागृहापासून
3: जिथे अंधार होता,
4: पण त्याच अंधारातून प्रकाशाचा जन्म झाला.
3: मथुरेचा राजा कंस सत्तेच्या आणि अहंकाराच्या नशेत बुडालेला.
4: त्याला भविष्यवाणी सांगण्यात आली, देवकीचा आठवा पुत्र तुझ्या अंताच्या कारणीभूत ठरेल.
3: आणि मग सुरू झाला अत्याचार. देवकी आणि वसुदेव यांना कारागृहात डांबण्यात आलं.
4: एका मागून एक जन्मलेली मुलं आणि कंसाच्या हातून त्यांचा मृत्यू.
3: कल्पना करा रसिक हो, एका आईच्या डोळ्यासमोर तिच्या लेकरांना हिरावून घेतलं जातंय.
4: पण तरीही नियती तेच काम करत होती, आणि अखेर तो क्षण आला.
3: भाद्रपद कृष्ण पक्षातील अष्टमी मध्यरात्र, संपूर्ण मथुरा निद्रिस्त,
4: आणि कारागृहात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला.
3: अंधाराच्या मध्यभागी प्रकाश जन्माला आला.
4: आणि ही गोष्ट आपल्याला पहिला संदेश देते, अंधार कितीही मोठा असला तरी प्रकाशाचा जन्म होतोच.
3: कधी कधी आपल्यालाही आयुष्यात सगळं चुकी चाललेलं असतं, सगळे दरवाजे बंद झालेले असतात,
4: आपल्याला वाटतं की आता पुढे काहीच होणार नाही,
3: पण कदाचित तो क्षण आपल्या आयुष्यातल्या नव्या सुरुवातीचा असतो.
4: म्हणूनच कृष्ण जन्म हा केवळ एका देवतेचा जन्म नाही,
3: तो आहे आशेचा जन्म,
4: तो आहे विश्वासाचा जन्म आणि प्रकाशाचा जन्म. कृष्णाचा जन्म झाला, पण पुढचं आव्हान मोठं होतं. कृष्णाला कंसापासून वाचवायचं होतं.
3: वसुदेवांनी बाळकृष्णाला टोपलीत घेतलं आणि मध्यरात्री यमुनेच्या दिशेने निघाले.
4: बाहेर मुसळधार पाऊस, यमुना दुथडी भरून वाहत होती,
3: पण वसुदेव थांबले नाहीत, कारण हातात फक्त स्वतःचं बाळ नव्हतं,
4: हातात एक विश्वास होता.
3: आणि इथे मला एक सुंदर गोष्ट सांगावीशी वाटते. आयुष्यात आपल्या समोरही अनेकदा अशीच यमुना उभी राहते,
4: भीतीची,
3: अडचणींची,
4: अपयशांची,
3: लोक काय म्हणतील याची.
4: पण प्रश्न असा आहे, आपण त्या यमुनेच्या काठावर थांबतो का,
3: की विश्वासाने पुढे जातो?
4: वसुदेव पुढे गेले
3: आणि कृष्ण गोकुळात पोहोचला, आणि मग मथुरेच्या कारागृहातील कृष्ण
4: गोकुळाचा कान्हा झाला.
3: यशोदेच्या अंगणात वाढणारा,
4: गोपाळांसोबत खेळणारा,
3: गायींच्या मागे फिरणारा,
4: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
3: लोणी चोरणारा.
4: अहो, कृष्णाने लोणी चोरलं, पण खरं सांगायचं तर त्याने लोकांच्या घरातलं लोणी कमी
3: आणि मनातलं प्रेम जास्त चोरलं.
4: म्हणूनच तर कृष्णाला माखन चोर म्हणतात ना सुद्धा.
3: आपल्या चेहऱ्यावर हसू येतं.
4: कृष्णाच्या बाललीला आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवतात, आयुष्य जगताना बालपण मनात जिवंत ठेवा.
3: मोठे होताना आपण काय हरवतो? हसू,
4: निरागसपणा,
3: छोट्या गोष्टींमधला आनंद
4: आणि कशाचीही

0: चिंता न करता जगण्याची कला.
1: कृष्ण आपल्याला सांगतो, जबाबदाऱ्या घ्या
0: पण आनंद सोडू नका,
1: गंभीर व्हा
0: पण मन कठोर करू नका,
1: आणि आयुष्य कितीही मोठं झालं तरी मनातला छोटासा कान्हा जिवंत ठेवा.
0: वेदा, आपण आत्ताच कृष्णाच्या बाललीलांबद्दल बोललो, पण कृष्णाच्या बाललीलांमध्ये एक प्रसंग असा आहे जो मला प्रत्येक वेळी ऐकताना मनापासून स्पर्श करून जातो.
1: यशोदा माई आणि कान्हाचा ना?
0: हो, कान्हाच्या बाललीला म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो एक खट्याळ मुलगा,
1: लोणी चोरणारा,
0: गोपिकांच्या तक्रारी ऐकून गोड हसणारा
1: आणि यशोदा माईंच्या मागे लपणारा.
0: पण एकदा असंच काहीसं घडलं, कान्हाने माती खाल्ली अशी तक्रार यशोदा माईंकडे आली.
1: आता यशोदा माई आई होत्या आणि आईला आपल्या मुलाची खोडी कळली की काय होतं हे आपण सगळेच जाणतो.
0: यशोदा माई रागाने कान्हाला म्हणाल्या,
1: कान्हा तोंड उघड.
0: कान्हाने तोंड उघडलं आणि त्या छोट्याशा तोंडात यशोदा माईंना काय दिसलं?
1: माती नाही,
0: दिसलं संपूर्ण विश्व,
1: आकाश,
0: चंद्र,
1: सूर्य,
0: नद्या,
1: पर्वत
0: आणि संपूर्ण सृष्टी.
1: क्षणभर यशोदा माई थक्क झाल्या. त्यांना जाणवलं,
0: ज्याला मी माझं बाळ समजते,
1: ज्याला मी ओरडते,
0: ज्यावर रागवते,
1: ज्याला कुशीत घेऊन झोपवते,
0: त्याच्याच आत हे संपूर्ण विश्व समावलेलं आहे.
1: पण पुढच्या क्षणी मातेचं मन पुन्हा मातेतच राहिलं.
0: तिला तो परमेश्वर दिसला नाही,
1: तिला पुन्हा फक्त तिचा कान्हा दिसला.
0: तिने त्याला जवळ घेतलं
1: आणि घट्ट मिठी मारली.
0: किती सुंदर आहे ना ही गोष्ट.
1: कधी कधी आपणही आयुष्यात मोठेपणाच्या शोधात असतो, पण देवत्व कदाचित मोठ्या गोष्टींमध्ये नसतंच,
0: ते असतं आईच्या मायेच्या मिठीत,
1: निष्पाप हसण्यात
0: आणि एखाद्याला मनापासून आपलं मानण्यात.
1: म्हणूनच यशोदेसाठी कृष्ण देव नव्हता,
0: तो तिचा कान्हा होता.
1: आणि कदाचित प्रत्येक भक्तासाठी कृष्णाचं सर्वात सुंदर रूप हेच आहे.
0: ज्याला आपण देव म्हणतो तोच कधीतरी आपल्या मनाला आपलंस वाटतो,
1: आणि आपण त्याला हळूच म्हणावं,
0: कान्हा तू माझा आहेस.
1: आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न श्रोते हो, तुमच्या लहानपणी तुम्हाला कृष्णाची कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडायची ती आम्हाला नक्की कळवा.
0: लोणी चोरणारा कान्हा
1: की कालियामर्दन करणारा कृष्ण
0: की अर्जुनाला गीता सांगणारा युगंधर.
1: कारण कदाचित तुमच्या मनातला कृष्ण तुमच्या एखाद्या आवडत्या बाल्यात लपलेला असेल.
0: आणि आता येतो तो क्षण ज्याची तरुणाई आतुरतेने वाट पाहते.
1: गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बाला.
0: मानवी मनोरे
1: हशा
0: उत्साह
1: आणि शेवटी हंडी फुटते.
0: पण कधी विचार केला आहे का, ही हंडी फक्त दयाची नाही,
1: ती आपल्या अहंकाराचीही आहे.
0: एकटा गोविंदा हंडी फोडू शकत नाही, त्याला सगळ्यांची गरज असते.
1: खाली उभे असलेले,
0: मध्यभागी असलेले
1: आणि सर्वात वर चढणारा, प्रत्येक जण महत्वाचा.
0: म्हणून दही हंडीचा खरा संदेश काय?
1: एकजूट,
0: एकमेकांवर विश्वास,
1: एकमेकांना आधार
0: आणि सर्वात महत्वाचं, उंची गाठायची असेल तर कोणाच्या तरी खांद्यावर उभं राहावं लागतं.
1: म्हणूनच आपल्या आयुष्यात जे लोक आपल्याला वर घेऊन गेले
0: त्यांना कधी विसरू नका.
1: कृष्णाच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्वाच्या अध्यायासोबत आता आपण
0: भेटणार आहोत गोकुळाच्या खट्यात कान्हाला नाही
1: तर कुरुक्षेत्रावर उभ्या असलेल्या श्रीकृष्णाला.
0: एकीकडे अर्जुन, समोर स्वतःचे नातेवाईक, गुरु आणि मित्र,
1: आणि युद्ध करायचं की नाही या द्विधा मनस्थित अर्जुन.
0: अशा वेळी कृष्ण त्याला काय सांगतो?
1: कर्तव्यापासून पळू नकोस.
0: कृष्णाचा संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे, कारण आज युद्ध कुरुक्षेत्रावर नाही
1: पण प्रत्येकाच्या मनात एक कुरुक्षेत्र आहे.
0: कधी करिअरचा प्रश्न,
1: कधी नात्यांचा,
0: कधी स्वतःच्या भविष्याचा,
1: कधी अपयशाची भीती
0: आणि कधी लोकांच्या मतांचा दबाव.
1: आपणही अनेकदा अर्जुनासारखे गोंधळतो, मी काय करू, योग्य काय, चुकीचं काय.
0: आणि अशा वेळी कृष्णाचा एक विचार मनात ठेवायला हवा,
1: परिस्थिती आपल्या हातात नसते
0: पण त्या परिस्थितीत आपण काय करायचं हे आपल्या हातात असतं.
1: कृष्णाची आणखी एक सुंदर बाजू म्हणजे मैत्री.
0: सुदामा गरीब होता पण कृष्णासाठी तो फक्त सुदामा नव्हता,
1: तो त्याचा मित्र होता.
0: मैत्रीत श्रीमंती गरिबी नसते, पद नसतं, स्वार्थ नसतो,
1: फक्त आपलेपणा असतो.
0: आज आपण सोशल मीडियावर शेकडो लोकांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये असतो,
1: पण मन मोकळं करून बोलता येईल असा एक मित्र किती जणांकडे असतो?
0: कृष्ण आपल्याला सांगतो,
1: मित्रांची संख्या महत्वाची नाही,
0: मनापासून साथ देणारा मित्र महत्वाचा. आणि कृष्णाचं नाव घेतलं की राधेचं नाव आपोआपच होठांवर येत.
1: राधा कृष्ण ही केवळ प्रेमकथा नाही,
0: ती आहे निस्वार्थ प्रेमाची कल्पना.
1: प्रेम म्हणजे नेहमी मला काय मिळेल असं नसतं.
0: कधी कधी प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणं.
1: म्हणूनच राधा कृष्णाचं नातं आजही लोकांच्या मनात जिवंत आहे.
0: कारण ते आपल्याला सांगतं,
1: खरं प्रेम मालकी हक्क मागत नाही,
0: ते मनात जागा निर्माण करत.
1: आता एक छोटासा विचार, जर कृष्ण आज आपल्यामध्ये आला असता तर तो आपल्याला काय सांगितलं असतं?
0: कदाचित इतरांशी तुलना करणं थांबव, कारण प्रत्येकाची वाट वेगळी आहे.
1: कदाचित तो म्हणाला असता, तुझं मन सतत भूतकाळात ठेवू नकोस, जे झालं ते झालं.
0: आणि कदाचित तो हेही म्हणाला असता, भविष्याची चिंता करत वर्तमान खराब करू नको,
1: कारण आपल्याकडे खरंच आहे ते फक्त आजचा दिवस.
0: म्हणून आज कोणावर प्रेम करायचं असेल तर करा,
1: आज कोणाला धन्यवाद द्यायचा असेल तर द्या,
0: आज कोणाशी बोलायचं असेल तर बोला,
1: आणि आज स्वतःला माफ करायचं असेल तर स्वतःला माफही करा. चला आता शेवटच्या काही मिनिटात एक छोटासा खेळ खेळूया.
0: मी तुम्हाला 3 शब्द देते,
1: प्रेम,
0: विश्वास
1: आणि धैर्य.
0: ह्यांपैकी कृष्ण तुमच्या आयुष्यातला कोणता गुण आहे?
1: तुम्ही प्रेम निवडाल,
0: विश्वास
1: की धैर्य?
0: तुमचं उत्तर आम्हाला कळवा,
1: कारण प्रत्येकाच्या मनातला कृष्ण वेगळा असतो.
0: आज आपण कृष्णाच्या जन्मापासून
1: गोकुळापर्यंत आलो,
0: दहीहंडीपर्यंतही आलो,
1: कुरुक्षेत्रापर्यंत आलो
0: आणि शेवटी
1: आपल्या स्वतःच्या मनापर्यंत आलो.
0: कृष्णाच्या कथा हजारो वर्षांपासून सांगितल्या जात आहेत,
1: पण त्या जुन्या झाल्या नाहीत,
0: कारण माणूस बदलला, काळ बदलला, तंत्रज्ञानही बदललं,
1: पण माणसाच्या मनातले प्रश्न अजूनही तेच आहेत.
0: भीती,
1: प्रेम,
0: मैत्री,
1: नाती,
0: कर्तव्य
1: आणि आनंद.
0: म्हणूनच कृष्ण आजही आपल्याला जवळचा वाटतो.
1: कदाचित कृष्ण बाहेर शोधायची गरजच नाही,
0: तो आहे आपल्या धैर्यात,
1: आपल्या प्रेमात,
0: आपल्या हसण्यात
1: आणि संकटाच्या वेळी स्वतःला सावरण्याच्या त्या एका क्षणात,
0: जिथे आपण स्वतःलाच म्हणतो, सगळं ठीक होईल, मी हे करू शकतो.
1: कदाचित
0: तोच आपला कृष्ण.
1: तर या गोकुळ अष्टमीला फक्त दहीहंडी फोडू नका,
0: मनातली भीती फोडा,
1: फक्त कृष्णमूर्ती सजवू नका,
0: मनही सजवा,
1: फक्त कान्हाला लोणी अर्पण करू नका,
0: नात्यांमध्ये प्रेम वाढवा
1: आणि फक्त जय श्री कृष्ण म्हणू नका.
0: कृष्णाचा एक विचार आपल्या आयुष्यात जगून पहा. मी आरजे गौरी,
1: मी आरजे वेदा
0: आणि तुम्ही ऐकत होतात
1: गोकुळ अष्टमी विशेष कार्यक्रम,
0: कान्हाच्या बासुरीचा सूर आणि आपल्या मनातलं गोकुळ.
1: तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला
0: श्री कृष्ण जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
1: तुमच्या आयुष्यात कृष्णासारखं धैर्य असू दे,
0: राधेसारखं प्रेम असू दे,
1: सुदाम्यासारखी मैत्री असू दे
0: आणि यशोदेसारखं ममत्वही असू दे.
1: आणि हो,
0: कान्हाच्या बासरीसारखा तुमच्या आयुष्याचा प्रत्येक सूर सुंदर असू दे.
1: राधे राधे, जय श्री कृष्ण.
0: धन्यवाद. मी आरजे गौरी,
1: मी आरजे वेदा
0: आज या कार्यक्रमात आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन कार्यक्रमात. ऐकत रहा मन भावन 90.8.
2: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपले खानदेश, आपली माणसं.
3: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 40व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही भागांपासून आपण भारतरत्न आणि द्रष्टे उद्योगपती असलेले JRD टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी चरित्र पाहतो आहोत. त्याचाच पुढचा भाग आज आपण पाहूया. मंडळी, एक चीनी म्हण आहे, तुम्हाला एका वर्षाची विकास योजना राबवायची असेल तर मका पेरा, 25 वर्षांपुढची योजना राबवायची असेल तर झाडांच्या बिया पेरा, 100 वर्षांसाठीचा विचार करून एखादी योजना राबवायची असेल तर माणसं पेरा. मंडळी, JRDनी नेमकं हेच केलं. त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना गुणी माणसांची अचूक पारख होती. या रत्नपारख्यानं निरनिराळ्या ठिकाणांहून अशी नानाविध रत्न गोळा करून टाटांच्या उद्योग समूहाला प्रगतीपथावर नेलं. JRDनी निवडलेल्या आणि टाटा सन्समध्ये सामावून घेतलेल्या अशा व्यक्तींनी

अक्षरशः डोंगरा एवढं काम केलं. नुसतं कामच केलं असं नाही, तर जे आर डीने त्यांना टाटांसोबत वाढण्याची सुद्धा संधी दिली. त्यामुळे या व्यक्तींनी टाटांचं नाव मोठं तर केलंच, पण त्यांच्या वैयक्तिक जीवनातही त्यांना मोठं आदराचं स्थान मिळालं. एखादी कर्तृत्ववान आणि गुणी व्यक्ती जे आर डींच्या नजरेत भरली की त्या व्यक्तीला ते आपल्याकडे येण्याचं आमंत्रण द्यायचे. त्यासाठी त्याच्या सगळ्या मागण्यासुद्धा ते मान्य करायचे. कंपनीत त्यांच्यासाठी सुयोग्य पद नसलं तर ते देखील कालांतरानं निर्माण करायचे. पण अशा गुणी आणि बुद्धिमान माणसांचा गोतावळा आपल्या भोवती ते गोळा करायचे. या गुणी आणि बुद्धिमान लोकांना घेतल्यानंतर जे आर डी त्यांच्याशी मनमोकळे मैत्रीचे संबंध प्रस्थापित करायचे. त्यांना पगारवाढ, बढती, तसेच हव्या असणाऱ्या ज्यादा सुविधा देखील पुरवल्या जायच्या. मग साहजिकच ही माणसं मनापासून काम करायची. बऱ्याच वेळा एकापेक्षा अनेक बुद्धिमान माणसांना सांभाळणं खूप कठीण असतं, पण जे आर डींजवळ ही कला होती. केवळ व्यवसाय करून नफा कमावणं एवढं मर्यादित उद्दिष्ट टाटांचं कधीच नव्हतं. त्यांच्या उद्योग व्यवसायाला देशभक्तीचाही एक अनोखा पदर होता. जे आर डींच्या सहवासात आलेली माणसंसुद्धा या देशभक्तीच्या भावनेनं भारली जायची. त्यामुळेच त्यांच्यापैकी बहुतेक मंडळींनी आपली सेवा देताना नेशन बिल्डरची म्हणजे राष्ट्र उभारणी करणाऱ्यांची भूमिकासुद्धा बजावली. अशाच काही व्यक्तींचं योगदान आपण आज पाहूया. मंडळी, जे आर डीने आपल्याकडे घेतलेल्या अशा व्यक्तींमध्ये जे डी चोक्सी हे एक निष्णात वकील होते. पुढे ते टाटा इलेक्ट्रिकल्सचे चेअरमन बनले. ते जे आर डींचे वैयक्तिक आणि कायदेशीर सल्लागारसुद्धा होते. हे चोक्सी प्रचंड बुद्धिमान होते. त्यांना जे आर डींनी त्यांच्या पद्धतीनं काम करण्याची मोकळीक दिली. चोक्सींनी मग कायदा, इलेक्ट्रिकल्स आणि टाटांच्या व्यवसाय वृद्धीत मोलाचं योगदान दिलं. मात्र हे सगळं करत असताना चोक्सी यांनी सचोटी, नैतिकता आणि प्रामाणिकपणा यांची कास कधीही सोडली नाही. टाटा अँड सन्समध्ये अनेक वर्ष सेवा दिल्यानंतर चोक्सी वयानुसार निवृत्त झाले. आता वृद्धापकाळामुळे त्यांना त्यांची स्मृती साथ देत नव्हती. चोक्सी आता जवळच्या माणसांनाही ओळखेनासे झाले. त्यामुळे अनेक मित्रांनी आणि नातेवाईकांनी चोक्सी यांच्याशी असलेले संबंध तोडले. पण अशा काळातही त्यांचा एकच मित्र त्यांची चौकशी करत होता, आणि तो म्हणजे जे आर डी टाटा. मंडळी, जे आर डींनी टाटा समूहात सामावून घेतलेल्या व्यक्तींमध्ये डॉक्टर जॉन मथाई होते. ते अर्थतज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ होते. ते मद्रास विद्यापीठात प्राध्यापक होते. जे आर डींनी टाटा समूहातील अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्र या विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी डॉक्टर जॉन मथाईंवर सोपवली, आणि त्यांनी ती अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडली. बॉम्बे प्लॅन ही टाटांची देशासाठी असलेली महत्त्वपूर्ण योजना आखण्यात डॉक्टर मथाईंचा मोलाचा वाटा होता. ही योजना काय होती हे थोडक्यात सांगतो तर, दुसऱ्या महायुद्धानंतर भारताला स्वातंत्र्य मिळणार हे जवळपास निश्चित झालं होतं. आणि दूरदृष्टी असलेल्या जे आर डींनी स्वातंत्र्योत्तर काळात औद्योगिक आणि आर्थिक प्रगती या भारताच्या गरजा असतील हे ओळखलं. स्वातंत्र्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा आणि गरजा काय असतील याचाही विचार त्यांनी केला. त्यावर भविष्यात काही योजना आखण्यासाठी त्यावेळच्या आघाडीच्या उद्योगपतींना त्यांनी एकत्र आणलं.
त्या उद्योगपतींमध्ये घनश्यामदास बिर्ला, अहमदाबाद कापड गिरणीचे मालक कस्तुरभाई लालभाई, सर पुरुषोत्तमदास ठाकूरदास आणि सर श्रीराम यांचा समावेश होता. याशिवाय टाटा उद्योगांशी संबंधित असणारे अर्देशीर दलाल डॉक्टर जॉन मथाई आणि एडी श्रॉफ हेही या समितीमध्ये होते. अनुभवी आणि दूरदृष्टी असलेल्या या आठही लोकांचं उद्दिष्ट एकच होतं, ते म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणं. या योजनेला मुंबई योजना, बॉम्बे प्लॅन किंवा टाटा बिर्ला प्लॅन या नावांनी सुद्धा ओळखलं जातं. या योजनेचं वैशिष्ट्य असं की भांडवलशहा समजल्या जाणाऱ्या देशातील आघाडीच्या उद्योजकांनी एकत्र येऊन आणि देशहित डोळ्यासमोर ठेवून आखलेली ही योजना होती. अशा प्रकारची योजना अन्यत्र कोणत्याही देशात कधीही झाली नाही. डॉक्टर जॉन मथाई हे भारत सरकारमध्ये रेल्वे मंत्री आणि नंतर अर्थमंत्रीसुद्धा होते, पण नंतर त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा टाटा समूहात सामील होण्यात आनंद मानला. डॉक्टर जॉन मथाई यांनी आपल्या कार्यकाळात आणखी दोन महत्त्वाच्या संस्थांची निर्मिती केली, त्यात इंडियन इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन स्टडीज आणि टाटा ॲग्रिकल्चरल अँड रुरल ट्रेनिंग सेंटर फॉर द ब्लाइंड या संस्थांचा समावेश होता. ते टाटा समूहाच्या टिस्को, टेल्को, इंडियन हॉटेल्स, ACC, टाटा अँड सन्समधील कंपन्यांमध्ये कधी चेअरमन तर कधी संचालक म्हणून राहिले. सर दोराब ट्रस्टचे ते चेअरमन होते, भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्षसुद्धा होते. 1959 भारत सरकारतर्फे त्यांचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. अशी एक एक माणसं, हिऱ्यासारखी असणारी माणसं JRDने निवडली होती. आपल्या टाटा अँड सन्समधील कार्यकाळाबद्दल बोलताना डॉक्टर जॉन मथाई म्हणतात, टाटामधील माझा हा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा काळ होता. टाटांचा कारभार अतिशय उच्च दर्जाचा होता. या कालावधीत मला कोणतीच गोष्ट अशी करावी लागली नाही की ज्यामुळे मला किंवा टाटांना खाली पाहण्याची वेळ येईल. मंडळी, त्यांचं हे विधान पुरेसं बोलकं आहे. आपण अत्यंत प्रेरणादायी अशा या चरित्राचा भाग आणखी पुढच्या भागांमध्ये पाहणारच आहोत. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरती तुमची रजा घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: एक खाब तो ये सिलसिले हुए.
2: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 41व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही भागांपासून आपण भारतरत्न JRD टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी चरित्र पाहतो आहोत. मागच्या भागापासून आपण त्यांनी जी डोंगरा एवढी माणसं उभी केली आणि ज्याने खरोखरच डोंगरा एवढं प्रचंड अशा प्रकारचं काम केलं त्यांच्याबद्दल आपण जाणून घेतो आहोत. आजही त्याचाच पुढचा भाग आपण पाहूया. मंडळी, JRDने टाटामध्ये आणलेली एक एक माणसं पाहिल्यानंतर त्यांच्याबद्दलचा आपला आदर दुणावतच जातो. JRDचं चरित्र म्हणजे जणू रत्नांची खाणच. जसजसं उत्खनन करावं तसतशी एक एक रत्न हाताला लागतात. JRDनी गुणी आणि बुद्धिमान माणसं टाटा अँड सन्समध्ये आणली. त्यातील सुमंत मुळगावकर आणि दरबारी सेठ यांनी विशेष कर्तृत्व गाजवलं. आज त्यांच्यापैकी सुमंत मुळगावकर यांच्याबद्दल आपण जाणून घेऊ. मंडळी, सुमंत मुळगावकर हे इंग्लंडच्या प्रख्यात इम्पिरियल कॉलेजमधून इंजिनियर झाले होते. सुरुवातीला त्यांनी टाटांच्या बिहारमधील चायबासा या ठिकाणी सिमेंट कारखान्यात काम केलं. त्यावेळी दुसऱ्या महायुद्धानंतर सिमेंट कारखान्यासाठी परदेशातून यंत्रसामग्री आयात करण्याची परवानगी नव्हती. तेव्हा मुळगावकरांनी स्वतः यंत्रांचं आरेखन आणि उभारणी केली.

टाटांच्या चार सिमेंट कारखान्यांचं रूपांतर एका अद्ययावत अशा सिमेंट निर्मिती कारखान्यात करण्यात आलं. ACC हा स्वदेशी यंत्रसामग्रीच्या जोरावर सिमेंट निर्मिती करणारा कारखाना झाला. हा कारखाना सुरळीत सुरू झाला, पण सुमंत मुळगावकरांसारख्या कर्तृत्वशाली व्यक्तीला तिथं अडकवून ठेवणं JRDना योग्य वाटलं नाही. ते मुळगावकरांना म्हणाले, ते विटा पाडण्याचं काम कोणीही करील, तुमची दुसरीकडे जरुरी आहे. असं म्हणून त्यांनी मुळगावकरांना बोलावून घेतलं आणि त्यांच्यावर टेल्कोची जबाबदारी सोपवली. जमशेदपूरमध्ये मुळगावकरांच्या मार्गदर्शनाखाली अस्सल भारतीय ट्रक मग तयार व्हायला लागले. या ट्रक्सची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय दर्जाची होती, त्यामुळेच या ट्रक्सना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ लाभली. सुरुवातीला श्रीलंका या देशात आणि पुढे जर्मनीसह अनेक देशांना ट्रक निर्यात व्हायला लागले. अगदी ब्रिटिशांना सुद्धा टाटांनी ट्रक पुरवले आणि नंतर भारतीय सैन्यात टाटांचे ट्रक मोलाची कामगिरी बजावायला लागले. पुढे पुण्यामध्ये टेल्कोचं विस्तारीकरण करण्यात आलं. त्या ठिकाणी संशोधन विभाग मुळगावकरांच्याच नेतृत्वाखाली सुरू झाला. सुरुवातीला बरीच वर्ष या ठिकाणी कोणतीही निर्मिती झाली नाही, पण या ठिकाणी कामगारांचं प्रशिक्षण सुरू होतं. JRDचा सौम्य मितभाषी असणाऱ्या मुळगावकरांवर पूर्ण विश्वास होता. पुण्याचा हा कारखाना सुरुवातीची काही वर्ष तोट्यात चालला, पण ती व्यवसाय वृद्धीची पायाभरणी होती. मुळगावकरांनी हा कारखाना इतका स्वच्छ आणि सुंदर ठेवला की टाटांचे कारखाने कसे असतात याचा नमुना म्हणून तो पाहुण्यांना दाखवण्यात येत असे. पुण्यातली टेल्कोची जमीन ओसाड आणि खडकाळ होती. मुळगावकरांनी या ठिकाणी एका कृत्रिम तलावाची निर्मिती केली. या योजनेला त्या काळात प्रचंड खर्च आला म्हणून टाटा अँड सन्समधले इतर संचालक नाराज होते, पण या तलावाची निर्मिती झाली. मुळगावकरांनी हजारो वृक्ष लावून हा परिसर हिरवागार केला. या परिसराचं रूपच पालटलं. आज या ठिकाणी हजारो पक्षी स्थलांतर करून येतात, इतका हा परिसर नयनरम्य आहे. आणि याचं श्रेय केवळ आणि केवळ मुळगावकरांच्या दूरदृष्टीला जातं. पुढे मुळगावकरांच्या मार्गदर्शनाखाली टाटांनी अनेक वाहनांची निर्मिती केली. मंडळी, आज आपण मेक इन इंडियाबद्दल बोलतो, पण त्याचा खऱ्या अर्थानं पाया घालणारा हा माणूस, अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या या माणसाचं वैशिष्ट्य म्हणजे कमालीचा साधेपणा, विनम्र वृत्ती आणि प्रसिद्धी परामुखता. कधीकधी लोक त्यांना म्हणायचे की तुम्ही एवढं काम केलं पण तुम्हाला फारसं कोणी ओळखत नाही, तेव्हा ते म्हणायचे, मला नाही ओळखलं तरी चालेल, मी निर्माण केलेल्या वाहनांना लोकांनी ओळखावं एवढीच माझी इच्छा आहे. आपल्या आयुष्यातली 40 वर्ष मुळगावकरांनी टेल्कोसाठी खर्च केली. टाटा समूहाचं नाव देशाबरोबर कसं जोडलं जाईल आणि आदरानं घेतलं जाईल हाच एक विचार कायम त्यांच्या मनात असायचा. टिस्को आणि टेल्को या दोन कंपन्यांचे ते प्रमुख राहिले. JRDनी आपल्या पदाचा त्याग केल्यानंतर वयाच्या 84व्या वर्षी या धुरंधर शिलेदारानं आपली शस्त्र रतन टाटांकडे सोपवली आणि एका वर्षाच्या आत शांतपणे आपली इहलोकीची यात्रा देखील संपवली. टाटांच्या सुमो या गाडीला सुमंत मुळगावकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून सुमंत मुळगावकर या नावातली सुमो
ही अक्षरं ही आद्याक्षरं ठेवण्यात आली आहेत. सुमो हे त्या गाडीचं नाव जपानी पहिलवानाच्या नावावरून दिलेलं नाही. मंडळी, मुळगावकरांबद्दल बोलताना JRD एकदा म्हणाले होते, माझ्या आदर्शांजवळ जाणारा, द्रष्टेपणाची तुलना करता जमशेटजी यांच्याजवळ जाणारा माझा एकमेव सहकारी म्हणजे सुमंत मुळगावकर. मी चेअरमनपद स्वीकारल्यानंतर एवढी एकच नेमणूक केली असती तरी मी त्या खुर्चीला न्याय दिला असे समजलो असतो. मंडळी, मुळगावकरांचा गौरव करणारे यापेक्षा अधिक सुंदर उद्गार दुसरे कुठले असू शकतील? प्रख्यात कायदेतज्ञ नानी पालखीवाला यांनी मुळगावकरांचं वर्णन नेशन बिल्डर म्हणजे राष्ट्र उभारणी करणारा या शब्दात केलं आहे. मुळगावकर म्हणजे काळाची पावलं ओळखून वागणारं व्यक्तिमत्व. युरोपात विशेषतः जर्मनीत कारखाने आणि त्यांच्या जोडीला भोवतालचा हिरवागार निसर्ग अशी जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा भारतात मुळगावकरांनी अगोदरच त्याचा श्रीगणेश केला होता. मुळगावकरांचं सामाजिक कार्यसुद्धा मोठं आहे. त्यांच्या पत्नी लीलाताई यांच्यासोबत त्यांनी आपल्या कार्याला समाजसेवेची सुद्धा जोड दिली. एखादं गाव दत्तक घेऊन त्या गावाच्या विकासाची जबाबदारी स्वतःवर घेणं, गावातील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं, शाळा सुरू करणं यासारख्या त्यांच्या कामांची यादी करायची झाली तर ती खूप मोठी होईल. एखादी व्यक्ती किती अष्टपैलू आणि अष्टावधानी असते हे मुळगावकरांसारख्या व्यक्ती पाहिल्या म्हणजे आपल्या लक्षात येतं. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. टाटांच्या चरित्राचा हा प्रेरणादायी भाग आपण आणखी पुढच्या काही भागांमध्ये पाहणार आहोतच. आज इथं थांबतो आहोत. मी विश्वास देशपांडे तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आयुर्वेदानुसार सर्व रोगांचे मूळ कारण अग्निमांद्य हे असल्यामुळे इतर रोगांचा विचार करण्यापूर्वी या महत्त्वपूर्ण रोगाचा म्हणजेच विकाराचा विचार करणे आवश्यक आहे. होय श्रोते हो, आजीबाईचा बटवा या सदराअंतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत अग्निमांद्य या आजाराविषयी. या आजारात सामान्यतः भूक कमी होणे किंवा खाल्लेले अन्न जे असते ते न पचणे या अर्थी अग्निमांद्य या शब्दाचा वापर केला जातो. परंतु एवढाच या अग्निमांद्याचा अर्थ नाही तर खाल्लेल्या अन्नाने शरीर पोषण होण्याच्या दृष्टीने अग्निसमर्थ नसणे, त्यामुळे शरीरातील त्या घटकाला त्याचा योग्य तो पोषक अन्न घटक न मिळणे हा आहे. आयुर्वेदानुसार एकूण 13 प्रकारचे अग्नी आहेत, त्यामध्ये जठराग्नी, शरीर ज्या पंचमहाभूतापासून बनले आहेत त्या पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूताचे 5 अग्नी आणि रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा किंवा शुक्र या शरीरातील 7 धातूंचे 7 अग्नी. या सर्वांमध्ये जठराग्नी जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा अग्नी असून तोच आपणास जाणवतो. या अग्नीवरच इतर अग्नी अवलंबून असतात, ज्याला आपण भूक कमी लागते किंवा लागतच नाही असे म्हणतो तेव्हा आपण या जठराग्नीचीच तक्रार करीत असतो. या अग्नीकडून आपण खाल्लेल्या अन्नाचे योग्य पचन न झाल्यास अन्य अग्नीकडून योग्य प्रकारचे पचन केले जात नाही, त्यामुळे शरीरातील ज्या घटकांची वाढ होणे आवश्यक असते ती होत नाही, त्यांच्यात दुर्बलता येते आणि शरीरात रोग होण्यास सुरुवात होते. सामान्यतः शरीराकडून होणारी अन्नाची मागणी व्यक्त करणारे चिन्ह म्हणजे भूक होय, अशी भूकेची व्याख्या करतात. ही भूक जेव्हा कमी होते किंवा नसते त्यालाच आपण अग्निमांद्य किंवा भूक न लागणे असं म्हणतो. सामान्यतः अग्निमांद्याची कारणे याप्रमाणे दिसून येतात, ज्यामध्ये सतत बसून राहणे, जेवणानंतर त्वरित झोपणे किंवा वारंवार खाणे, सतत दमट कोंदट हवेत राहणे, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची शारीरिक कष्टाची कामे किंवा व्यायाम न करणे, जीवन सतत दगदगीचे असणे, त्वरित निराश होणे, शांत झोप न लागणे, सतत विचारात राहणे, सतत चहा, कॉफी, थंड पेय जे आहे ते घेणे आणि जेवणानंतर आईस्क्रीम खाणे किंवा थंड पेय पिणे, वारंवार कामाची पाळी बदलणे, सतत रात्रपाळी करणे, पोटाचा एखादा विकार असणे किंवा जंत असणे, पचनास जड पदार्थ आपण वारंवार खाणे, मलमूत्रांचा वेग जो असतो तो रोखून धरणे इत्यादी भूक न लागण्याची सामान्यतः कारणे आहेत. यानंतर आपण विचार करूया अग्निमांद्यावर उपाय कोणते करावेत. ज्या कारणांनी अग्निमांद्य झाले आहेत ते कारण प्रथम आपण दूर केले पाहिजे. संपूर्ण दिवसभर उपवास केला पाहिजे, त्याचबरोबर उपवास काळात थोडी सुंठ घातलेले गरम पाणी वारंवार प्यायला पाहिजे. 1/2 ग्रॅम आले आणि 1/2 ग्रॅम सेंधव एकत्र करून जेवणापूर्वी खावे, नंतर 10-15 मिनिटांनी जेवण करावे. त्याचबरोबर लवणभास्कर चूर्ण जे आहे ते 1-1 ग्रॅम गरम पाण्याबरोबर घ्यावे. हे साध्य नसल्यास आपण समुद्रादी चूर्ण जे आहे ते 1-1 ग्रॅम या प्रमाणात घेऊन जेवणापूर्वी किंवा 1/2 जेवण झाल्यानंतरही घेऊ शकतो.

0: आपण पुढील भागामध्ये अग्निमांद्याचे प्रकार कोणते आहेत आणि त्यानुसार त्यांचे उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया. तोपर्यंत नमस्कार.
1: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM.

सप्टेंबर श्री राम समर्थ अभिमान रहित राहिल्याशिवाय भक्ती करता येत नाही. बाह्य जगाचे आघात आपल्यावर होतात, त्यामुळे आपली जी प्रतिक्रिया होते, मग ती सुखाची, दुःखाची, अभिमानाची, कामाची, लोभाची कसलीही असो, तिचे नाव वृत्ती. ही वृत्ती स्थिर ठेवणे हा खरा परमार्थ होय. परमात्म्याकडे वृत्ती वळवणे म्हणजेच भक्ती करणे होय. भगवंताच्या भक्तीने विषय बेमालूम नाहीसा होतो. भक्ती ही अत्यंत स्वाभाविक आहे, ती प्रत्येकाला हवीच असते, कारण भक्ती म्हणजे आवड, आणि कसल्या तरी आवडीशिवाय मनुष्यच सापडणार नाही. मात्र अभिमानरहित राहिल्याशिवाय भक्ती करता येणार नाही, आणि भक्ती मिळणे भगवंत नाहीच प्राप्त होणार. भगवंताचे प्रेम भगवंता वाचून इतर कुणाला देता येत नाही, तोच ते देऊ शकतो. भक्त आणि भगवंत हे दोन नाहीतच. म्हणून भगवंत हा जसा सर्व ठिकाणी आहे, तसा भक्तही सर्व ठिकाणी असतो. भक्त भगवंतमय होतो म्हणून त्याला सर्व जगतात आनंद दिसतो. मी नाही आणि तू म्हणजे भगवंत आहेस, किंवा मी तोच म्हणजे भगवंत आहे असे जाणणे आणि तसेच कृतीत घडणे हेच परमार्थाच्या तत्वज्ञानाचे सार आहे. आणि हे साधायला भगवंताचे अनुसंधान हेच मुख्य साधन आहे. आज आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे, भगवंताच्या नामात राहावे. नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. वाहत आलेले नाले तिच्यात मिसळले तरी गंगामाईचे पवित्रपण जसे कायम राहते, त्याचप्रमाणे आमचा प्रपंच कितीही गढूळ असला तरी भगवंताची आठवण त्यात ठेवली तर त्याचे गढूळपण मग कुठून राहील. भगवंताचे स्मरण तर सर्व तीर्थाचा राजा आहे. नामस्मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही. भगवंताच्या विस्मरणाला जे कारण होते ते टाकणे किंवा सुटणे हे वैराग्य, आणि भगवंताचे स्मरण होईल अशा गोष्टी करणे हा विवेक होय. रामरायाचे अंतःकरण खरोखर कर्तव्याला जितके कठोर आहे तितकेच भक्ताला ते अत्यंत कोवळे आहे. कर्तव्यासाठी त्याने सीतामाईला अरण्यात सोडली, तर भक्त प्रेमापोटी त्याने भरताला सांभाळला. माझे सांगणे जितके आचरणात आणाल तेवढेच कामाला येईल. सगळ्यांनी नामस्मरण करा. नामस्मरणासारखा दुसरा कल्याणाचा मार्ग नाही. जे सहज आपल्याजवळ आहे, अत्यंत उपाधीरहित असून कोणावर अवलंबून नाही, असे जर काही असेल तर ते भगवंताचे नाम आहे. शुद्ध मनाने आणि शुद्ध अंतकरणाने जो ते घेईल त्याचे राम खरेच कल्याण करील. सर्वसृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे. जान

श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक योगेश सोमण, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला अध्यात्म मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भरंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी केसी सोसायटी संचलित मुजिजेठा महाविद्यालय जळगाव ऐकायला विसरू नका 1 जानेवारी 2026 पासून दररोज सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता योगसूत्र विवेचनमाला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग.

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.